0: मित्रांशिवाय आयुष्य पूर्णच हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं. जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
1: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर अबॉप फिरकतं. त्याच सोबत
2: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
3: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
4: अजी सुनते हो?
5: हाँ सुनी तो रहा हूँ.
4: क्या सुन रहे हो?
5: रेडियो पुनेरी आवाज.
4: ओ रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुश

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार मित्र हो, मी शुभांगी हजर आहे आपल्या सेवेत आपल्याच कार्यक्रमाच्या माध्यमाने ज्याचं नाव आहे रंग नवे। मित्रांनो, आज आहे 31 मे, म्हणजे वर्ल्ड नो टोबॅको डे। म्हणून वाटलं आज जरा बिंदास होऊन बोलावं टोबॅकोवरती, म्हणजेच तंबाखूवरती। तसं माणूस प्राणी हा सर्व प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे सांगतो, मानतो, त्याला स्वतःच्या बुद्धीचा खूप अभिमान आहे। पण आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की त्यांनी कुठल्या गोष्टी खाव्यात आणि काय नाही खावं हे त्याला कळत नाही। आज मीडियाद्वारे ज्ञान आणि विज्ञानाचा व्यापक प्रचार असूनही बरेच लोक बीडी, सिगरेट, तंबाखूचा सतत वापर करतायत। मित्रांनो, हे एक निर्विवाद सत्य आहे की तंबाखू हळूहळू काम करणारा विष आहे आणि जीवनासाठी आरोग्यासाठी धोकादायकही आहे, आहे ना? जर तुम्हीही याचं सेवन करताय तर ते का नाही केलं पाहिजे हे समजून घ्या। आणि जर आपण हे घेत नसाल तर जे आपल्या आजूबाजूचे खातात ना, त्यांना नक्कीच समजून सांगा। त्यांना प्रेमाने सांगा की हे एक विष आहे। तुम्हाला माहिती आहे, साप चावल्याने वर्षभरात 10,000 लोक मरतात असा अंदाज आहे। तंबाखूच्या वापराने मृत्यूची संख्या 42 लाख आहे आणि असे असूनही प्रत्येकाला सापाची भीती वाटते। पण तंबाखू खाणाऱ्या नशेत असलेले लोक तंबाखूपासून घाबरत नाहीत। तंबाखू चघळले किंवा तोंडात धूम्रपान केले तरी ते जीवनासाठी अत्यंत धोकादायक आहे। मित्रांनो, ही एक वाईट सवय आहे। तुम्ही ह्या वाईटाला वाईट समजा। हा एक वैज्ञानिक आणि सामान्य सत्य आहे की तंबाखू हे विष आहे आणि विविध रोगांचे सुद्धा कारण हेच आहे। हो, हे सत्य आहे मित्रांनो। जोपर्यंत वाईट गोष्टी मनातल्या जात नाहीत तोपर्यंत प्रॅक्टिकली मनुष्य त्यास सामोरे जाऊ शकत नाही। शरीरावर त्याचा धोकादायक प्रभाव फक्त तेव्हाच जाणू शकतो जेव्हा तो जीवावर गंभीर रोग म्हणून परिणाम करतो आणि तेव्हा वेळ निघून गेलेली असते। तसं आधीही त्याचे चिन्ह दिसतात बर का? मित्रांनो, व्यसनाधीन व्यक्तीचा च्या चेहऱ्यातील तीक्ष्णपणा अदृश्य होणे, वृद्धावस्थेचे लक्षण चेहऱ्यावर सौंदर्य अदृश्य होणे आणि तोंडाचा वास येणे, घाणीचे संक्रमण त्याचा थेट अनुभव येऊ शकतो। तंबाखूमधील प्राणघातक विषारी पदार्थांच्या परिणामामुळे तंबाखूचे सेवन करणाऱ्यास कॅन्सर, हृदयविकाराचा झटका, अर्धांगवायू, गँग्रीन, बीपी, अशक्तपणा असे अनेक आजार होऊ शकतात। हो, त्याने मेंदूची क्षमताही क्षीण होत जाते। मित्रांनो, ठणठणीत राहायला आवडेल का असं आजार घेऊन जगायला आवडेल? चिडचिडेपणा, झोप न येणे अनेक गोष्टी होतात आणि निराशेच्या निषिद्ध परिणामामुळे व्यक्तिमत्व विकृत होतं, पर्सनॅलिटी संपून जाते। तंबाखूचे व्यसन हे दारिद्र्याचे मुख्य कारण आहे। तुम्हाला माहिती आहे का की तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन जगभरात दरवर्षी सुमारे 5 अब्ज डॉलर्स होते? तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांच्या उपचारावर आरोग्य सेवांमध्ये प्रतिवर्ष सुमारे 100 अब्ज डॉलर्स खर्च होतो। म्हणजे विकत घेण्याचा खर्च वेगळा, परत उपचाराचा एवढा खर्च वेगळा। तशी ही माहिती संपूर्ण जगाच्या संदर्भात सामान्य माहिती आहे, परंतु एखाद्या व्यक्तीच्या खिशात एक ओझे म्हणून ते पाहणे, त्याचे वजन जास्त असेल,
हे स्पष्ट होईल. बघा, ज्या व्यक्तीने तंबाखू, बीडी किंवा धूम्रपान करण्यासाठी दिवसाला कमीत कमी 10 जरी खर्च केले, 10 रुपये जरी खर्च केले, त्या व्यक्तीचा मासिक खर्च 300 रुपये आणि वर्षाचा खर्च 3600 रुपये आहे. जर ही रक्कम बचत झाली आणि बँकेत जमा होत गेली तर जीवनात 40 लाख रुपयापर्यंत रक्कम जमा कराल. चला तर मित्रांनो, ह्या विषयाला आपण परत ह्या विषयावरती बोलू एक छोटासा ब्रेक नंतर. तोपर्यंत तुम्ही ऐका हे सुंदर गीत.

0: नमस्कार, आप उन्हें कहते हैं रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार, मी शुभांगी, आपण भेटत आहोत परत एक छोट्याशा ब्रेक नंतर। आणि आपण बोलत होतो तंबाखूवरती। हा व्यसन मित्रांनो, योग्य मार्गदर्शन नसल्याने हे सवय लागतात। आपली पर्सनॅलिटी चांगली होईल असं सांगणाऱ्या चुकीचा सहवासात आपल्याला सवय लागते, मग काय हळूहळू व्यसनी बनतो। करणाऱ्याला याची जाणीव नसते आणि जेव्हा त्याला त्याची जाणीव होते की हे एक प्राणघातक दुष्कर्म किंवा सवय आहे, तेव्हा तो स्वतःला या घाणेरड्या सवयीबद्दल असहाय्य मानतो आणि सोडण्यास इतका असमर्थ ठरतो। मित्रांनो, बरेच लोक ह्या भ्रमात असतात की यामुळे तणाव कमी होतो किंवा वेळ घालवण्यासाठी मग नाहीतर याने आराम मिळेल ह्या समजुतीने ते व्यसन करतात। पण असं अजिबात नाही। समस्या आज सर्वांना आहे। समस्या सोडवण्यासाठी या व्यसनाच्या नवीन समस्येत कुणीही अडकू नये। तुम्ही ऐकताय ना मित्रांनो, कधी कधी तर एकटेपणा हेही त्याला कारण ठरतं। व्यसनाधीन होण्यास म्हणतात व्यक्ती सुखी होऊन सालांशी आपण जगू शकतो, तसेच दुःखातही आशेची धोरणं बांधून आपण कित्येक वर्ष जगू शकतो। पण एकटेपणात बोर झालेल्या व्यक्तीला एक दिवस एक महिन्यासारखा वाटतो आणि या एकटेपणाला आपण व्यसनाची साथ देतो। मित्रांनो, असं करू नका। हे एकटेपणाचं कारण आहे, चांगले चिंतन करता येत नाही। मग ते शिका, सांगा स्वतःला की मी माझ्या संगतीत खुश राहू शकतो। विचारा स्वतःला की मी स्वतः इतका बोर आहे का, की मी स्वतः सोबत खुश किंवा चांगल्या पद्धतीने नाही का जगू शकत। तर नक्कीच तुमचं मन म्हणेल, हो मी बोर नाही पण उत्स्फूर्त पर्सनॅलिटी आहे। मग बघा, कितीही तुमचा वेळ जातो आनंदात ते तुम्हाला कळणारच नाही। धूम्रपान करणाऱ्या दुसऱ्यांनाही सिनेमा, संस्कृती आणि स्वभावाच्या प्रभावाखाली धूम्रपानाची सवय लागतात। नामवंत ॲक्ट्रेसची आकर्षक विज्ञापनं दाखवून ते आपल्याला फसवतात आणि आपल्याला ते कळतं जेव्हा जीवनात आपण व्यसनामुळे खूप काही गमवून बसतो ना तेव्हा। अहो, असेही काही अभिनेता आहेत ना ज्यांनी करोडो रुपयांना नकार दिला। हे विज्ञापन करण्यासाठी तुम्ही तशाच अभिनेत्यांचा आदर्श घ्या। शरीर हे सगळ्यात मोठं धन आहे बरं का। बऱ्याच लोकांना याची जाणीव होते की त्यांना एक वाईट सवय झाली आहे, परंतु तरीही सक्तीची भावना करून त्यापासून मुक्त होत नाहीत आणि बरेच तरुण यातून आत मुक्त होतायत सुद्धा। मित्रांनो, जर एखादा धूम्रपानग्रस्त असेल तर त्यापासून स्वतःला मोकळे करायचे असेल तर ते मुळीच कठीण नाही। फक्त आणि फक्त ठराव आवश्यक आहे, म्हणजेच एक पॉवरफुल संकल्प, दृढ संकल्प, आणि त्याला त्वरित काढून टाकता येतं। अशी अनेक उदाहरणं थेट पाहिली गेलेली आहेत की सद्भावना येताच वारंवार धूम्रपान करणाऱ्यांनी एका क्षणात ते सोडून दिलं। चला तर एक छोटीशी विश्रांती घेऊ आणि ऐकू एक सुंदरशी गोष्ट विश्रांतीनंतर व्यसनावरती।

नमस्कार मित्रांनो, मी शुभांगी. आपण ऐकत आहोत आपला कार्यक्रम रंग नवे. आजचा विषय तंबाखू. आता आपण ऐकणार आहोत की तंबाखू सोडायचं कसं. एक छोटीशी गोष्ट सांगते. एकदा एक व्यक्ती एका संत महात्म्याकडे गेला. तो व्यक्ती त्रासलेल्या आवाजात महात्माजींना म्हणाला, मी खूप त्रासलोय या व्यसनाला, पण हे व्यसन सुटतच नाही, काय करू. महात्माजींनी शांतपणे ऐकून घेतलं. मग त्याला ते म्हणाले, तू उद्या सकाळी ये, मी त्यावर तुला छानसा उपाय सांगेल. आणि तो व्यक्ती निघून गेला. दुसऱ्या दिवशीची त्याला वाट पाहत होता. दुसऱ्या दिवशी तो परत आला, पण महात्माजी ठरलेल्या स्थानी भेटले नाहीत. विचारत विचारत तो महात्माजींच्या बागेत गेला. तिथे त्यांनी जे पाहिलं त्यावर तो खूप हसू लागला. त्यांनी पाहिलं की महात्माजी एका झाडाला घट्ट पकडून होते आणि ओरडत होते जोर जोरात की हे बघ झाड, तू मला सोड, तू मला सोड. यावर तो व्यक्ती जवळ जाऊन महात्माजींना म्हणाला, महात्माजी, झाडाने तुम्हाला नाही पकडलं, पण आपण या झाडाला पकडलंय. आपणच ती मिठी सोडावी. आणि तो परत हसायला लागला. हे पाहून महात्माजी म्हणाले, मला हेच तर सांगायचं होतं की व्यसनांनी तुम्हाला नाही पकडलं, परंतु आपणच व्यसनांना घट्ट पकडलंय आणि आपणच त्याला सहर्ष मनापासून विदाय द्यावी, सोडून द्यावं. बरोबर ना मित्रांनो? हेच घडतंय ना आज. मित्रांनो बघा, काही लोकांचा हा भ्रम आहे की अनेक वर्षांची ही सवय सोडल्यानंतर आता ते सोडल्यास आयुष्यावर आणि आरोग्यावर त्याचा काही विपरीत परिणाम होईल, परंतु हे वास्तव्य नाही. सत्य तर हे आहे की जब जागो तब सवेरा. हो, जेव्हा जागाल तेव्हा सकाळ. खरं तर हे आहे, ज्या दिवशी एखादी व्यक्ती ही सवय सोडते त्याच दिवसापासून त्यांच्या दुष्परिणामापासून तो मुक्त होतो. हो, काही दिवस त्याला हे विचित्र वाटेल की शरीरावर त्याचा कोणताही विपरीत परिणाम होत नाही. अशा वेळेस मित्रांनो एक करा, दररोज उठल्याबरोबर एक चित्र पहा. ते म्हणजे, मी खूप खुश आहे आणि माझे दात चमकत आहेत, मी संपूर्ण स्वस्थ आहे, असं सुंदर चित्र बघा. मग बघा सगळंच बदलून जाईल. मित्रांनो, आपण देवी देवतांच्या मूर्तीवर जेव्हा मंदिरात जातो ना, देवी देवतांच्या मूर्तीवर साधं कांदा लसूणही चढवत नाही, नैवेद्यात वापरत नाही, मग का आपण आपला दैवत्व म्हणजे शरीर रूपी आपले जे मंदिर आहे त्यात व्यसन रूपी अछूत वस्तू, अस्पृश्य, ज्याला स्पर्श करत नाही, असं वस्तू चढवायचं. मित्रांनो, जे काही आता आपण ऐकलत ना, त्याला कंटाळवाण्या भाषणासारखं ऐकून सोडून न देता पेटवा ना जरा धाडसाचा आत्मविश्वासाचा दिवा. कधी ऐकलं का हो की एखाद्या जनावराने कंटाळून आत्महत्या केली, व्यसन केले, मग आपण बुद्धिजीवी लोक होऊन जरा धाडसपणा करायलाच हवा ना. शेवटी सांगते, सोडा हे सगळं आणि आपल्या तना मनाची कांती वाढवा. कराल ना नक्की? ह्या शुभ आशेने मी शुभांगी इथे विश्रांती घेते. भेटूया परत नवीन विषयावर. धन्यवाद.

रेडियो पुणेरी हो आमचा रेडियो पुणेरी। आहो ऐकलत का हो आमचा रेडियो पुणेरी हो आमचा रेडियो पुणेरी।

0: रेडियो पुणेरी हो आमचा रेडियो पुणेरी। अहो ऐकलत का हो आमचा रेडियो पुणेरी हो आमचा रेडियो पुणेरी।
1: मनन से मनोबल तक, आस्था से अस्तित्व तक, पुणेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियां बांटो।
2: नमस्कार श्रोते हो, कसे आहात? आणि आपुलकीचा प्रश्न, गाणी ऐकताय ना? ऐकायलाच हवी, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय कार्यक्रम स्वर संध्या। आणि हा कार्यक्रम तुम्ही ऐकतात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज रेडिओ FM बँड 107.8 MHz वर। आनंदी रहा, आनंद लुटा। श्रोतो, सर्वप्रथम तुम्हाला या स्वरसंध्या या कार्यक्रमामधनं तसेच पुणेरी आवाज या टीमतर्फे तुम्हाला सगळ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। आनंद लुटायला तुम्ही तयार आहात ना? चला तर मग सुरू करा आजच्या आपल्या भागाला। आपल्या स्टुडिओमध्ये या स्वरसंध्या या कार्यक्रमासाठी माझ्याबरोबर को अँकर असणार आहेत डॉक्टर स्मिता सोहनी। स्मिताताई, तुमचं स्वरसंध्या या मालिकेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो, तसेच श्रोत्यांचं सुद्धा स्वागत करतो।
3: थँक्यू ऋषी, सर्व श्रोत्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि स्वतःची ओळख करून देते। मी आहे डॉक्टर स्मिता सोवनी, PhD डॉक्टर आहे आणि पॅशन टू प्रोफेशन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला अतिशय आवडते आणि म्हणून आपण त्याच्यात अधिक खोलवर जातो आणि त्याचा अभ्यास करतो, तसं माझ्यासाठी आहे संगीत। दिल्लीला इंडियन म्युझिक थेरपी असोसिएशन आहे, त्यांची मेंबर आहे आणि म्युझिक थेरपी या विषयामध्ये अभ्यास केला आहे। या कार्यक्रमात आम्ही अशा पद्धतीने तुम्हाला काही गाणी ऐकवणार आहोत की ज्याचा तुम्हाला विविध प्रकारचे मानसिक त्रास किंवा धक्के किंवा दुःख ह्याच्यातून बाहेर येण्यासाठी नक्की मदत होईल।
2: खूप छान ओळख करून दिली श्रोत्यांना। श्रोतो, स्वरसंध्या हा कार्यक्रम त्याची थोडीशी तुम्हाला रूपरेषा सांगतो की काय काय आपण त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत। डॉक्टर स्मिता सोनी तर आपल्या बरोबर असणार आहेत, त्यांची मी मुलाखत घेणार आहे, त्यांना मी प्रश्न पण विचारणार आहे, पण त्याचबरोबर एंटरटेनमेंटचा भाग असल्या कारणाने आम्ही तुम्हाला एंटरटेनमेंटला देणारच आहोत, पण त्याच अनुषंगाने आम्ही तुम्हाला काही जुनी हिंदी किंवा मराठी गाणी सुद्धा आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत। स्वरसंध्या या मालिकेमध्ये जे जे भाग आम्ही इथे तुम्हाला ऐकवणार आहोत त्या प्रत्येक भागामध्ये एक एक वाद्य घेणार आहोत आणि त्या वाद्यांची संदर्भातली माहिती तसंच त्याच्या संदर्भात काय उपयोग होतो या संदर्भातली जाणीव डॉक्टर स्मिता सोनी म्युझिक थेरपिस्ट असल्या कारणानं त्या आपल्याला करून देणार आहेत। त्यांना प्रत्येकाला डॉक्टर डॉक्टर म्हणण्यापेक्षा त्यांनी मला आधीच कार्यक्रम चालू व्हायचं सांगितलं की तुम्ही ताई म्हटलं तरी हरकत नाही, त्यामुळे त्यांना मी डॉक्टरच्या ऐवजी ताई हा शब्द उच्चारणार आहे। माझ्यासाठी ते सोपं झालंय आणि असंच पुढे छान रंगतदार कार्यक्रम आपण करणार आहोत, ऐकणार आहोत। तुमची पण साथ तेवढीच आम्हाला असायला हवी हे निश्चितच। चला तर मग सुरू करूयात आजच्या भागाला। तर ताई, आज आपण सनई या वाद्याचे माहिती घडून घेणार आहोत श्रोत्यांना, तर नेमकं सनईच्या संदर्भात तुमच्याकडे काय माहिती आहे ते सांगणार जरा श्रोत्यांना।
3: हो, संगीतामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारची वाद्य वाजवली जातात, जसं की तालवाद्य असेल, घनवाद्य असेल वगैरे। तसं सनई हे एक सुशीर वाद्य आहे। सनईला जिथे तोंडानी फुंकर मारली जाते ना, तिथे हे अगदी पुंगळीसारखं लहान दिसतं आणि पुढे पुढे सनईचा व्यास वाढत जातो। सनई लाकडाची असते आणि शेवटी कर्णा किंवा घंटेच्या आकाराचा धातूचा तुकडा लावलेला असतो। याच्या लाकडाच्या भागावरती 7 छिद्र असतात। आपले श्वास फुंकून आपल्या बोटांच्या मदतीने ती छिद्र बंद करून किंवा उघडून यातून सुमधूर स्वर काढतात। भारताच्या सगळ्या भागांमध्ये सनई वाजवली जाते बरं का, आणि तिचे आकार लांबी यात थोडाफार फरक पडतो। जवळजवळ सगळ्या देवळांमध्ये सकाळी सनई चौघडे वाजवून दिवसाची मंगलमय सुरुवात करायची अशी पद्धत असते। अशाच आपल्या सगळ्यांच्या भक्तीला पावणारे काशी विश्वनाथ, या मंदिरात सनई वाजवण्याची सेवा करणारे उस्ताद अली बख्श, त्यांचा भाचा म्हणजेच जगप्रसिद्ध भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान। बिस्मिल्ला खान यांनी नुसतं सनईवर प्रेम केलं आणि सनईची सेवा केली असं नाही बरं का, तर सनईला शास्त्रीय संगीतातील मान्यता प्राप्त वाद्य हा दर्जा पण त्यांनी मिळवून दिला। जगभरात त्यांचे सनई वादनाचे कार्यक्रम झाले आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं ना, त्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 ला त्यांनी लाल किल्ल्यावर सनई वादन केलं असे संदर्भ सापडतात. त्यांच्या गूंज उठी शहनाई या सिनेमातील सनई वादनामुळे हे वाद्य अगदी घराघरात जाऊन पोचलं.
2: तुम्ही सनेच्या संदर्भात खूप माहिती सांगितली, त्यानुसार उस्ताद बिस्मिल्ला खान याच्या संदर्भात खूप छान सांगितलं श्रोत्यांना. आता आपण जाणून घेऊयात की आजच्या भागात कोणती गाणी आपण ऐकणार आहोत. तर नंबर 1, 1959 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो अभिनेता राजेंद्र कुमार यांचा पहिला मोठा चित्रपट ठरला. नंबर 2, अरुण दाते यांनी गायलेलं आणि यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं वृंदावनी सारंग या रागावर आधारित कोणतं भावगीत आहे. नंबर 3, असं कोणता हिंदी चित्रपट होता जो वेगवेगळ्या साली एकाच नावाने प्रदर्शित झाला होता. त्याच्यानंतर नंबर 4, 1954 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो काही प्रमाणात टेक्निकलर मध्ये तयार झाला होता. नंबर 5, अशी कोणती अभिनेत्री होती जिने फक्त 4 चित्रपटांमध्येच काम केले होते, त्यापैकी 1960 साली प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट हा त्या अभिनेत्रीचा दुसरा चित्रपट होता. अशा आणखीन काही गाणी आपण ऐकणार आहोत, पण आता वेळ झालेली आपल्या पहिल्या गाण्याकडे वळायची. तो 1959 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतं गुंज उठी शहनाई. या चित्रपटामध्ये एक शहनाई वादकाची कथा दाखवली गेली आहे. संपूर्ण चित्रपटामध्ये उस्ताद बिस्मिल्ला खान, जसं मगाशी ताई म्हटल्या त्याप्रमाणे उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी सनई वाजवलेली आहे. गुंज उठे शहनाई हा चित्रपट अभिनेता राजेंद्र कुमार यांचा पहिला मोठा हिट चित्रपट ठरला. गाण्याची सुरुवात एका झाडाखाली हिरो अर्थात राजेंद्र कुमार सनई वाजवत आहेत आणि त्या सनईचा स्वर ऐकून हिरोईन तिच्या घराच्या बाल्कनीमध्ये चालत येऊन कटडाला धरून उभी राहून हे गाणं गायला सुरुवात करत आहे. कदाचित तुम्हाला ओळखलं असेल श्रोत्यांनी की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतो, तरी सुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छितो. गाण्याचे बोल आहेत तेरी शहनाई बोले सुन के दिल. ऐकूयात हे सुरेख गाणं गुंज उठी शहनाई या चित्रपटामध्ये.

0: आता आपण गुंज उठे शहन यामधलं एक श्रेक गाणं श्रोताना ऐकवलं, तर तुम्ही मला असं सांगा जेवढ्या काही प्रकारचे जे काही वाद्य आहेत हे वेगवेगळ्या काही काही प्रकारांमध्ये मोडत असतात बरोबर, तर ती कोणत्या कोणत्या प्रकारामध्ये मोडतात ते जरा तुम्ही श्रोत्यांना सांगाल का?
1: हो, साधारण चार प्रकारची वाद्य असतात ऋषी. एक प्रकार आहे तंतुवाद्य, याच्यामध्ये तारांचा वापर केलेला असतो, म्हणजे सरस्वतीच्या हातातली वीणा किंवा संत मीराबाई यांच्या हातातली एक तारी किंवा सतार तानपुरा वगैरे. दुसरा प्रकार आहे तालवाद्य, याच्यामध्ये लाकूड किंवा धातूवरती चामडं बसवून ताल वाजवला जातो, जसं की तबला मृदुंग डफ खंजिरी वगैरे. अजून एक प्रकार आहे घनवाद्य, यात भरीव वस्तूवरती आघात केला जातो, म्हणजे झांज चिपळ्या घंटा घुंगरू वगैरे. आणि चौथा प्रकार म्हणजे हवेचा वापर करून वाजवली जाणारी वाद्य, याला सुशीरवाद्य असं म्हणतात. याला तोंडाने फुंकण्याची वाद्य, म्हणजे आजचं जे आपलं वाद्य आहे सनई त्या प्रकारची वाद्य, किंवा भात्याने हवा ओढून वाजवण्याची वाद्य म्हणजे हार्मोनियम, याच्यामध्ये येतात.
0: वा ताई, तुम्ही खूप छान माहिती सांगितलेली आहे. श्रोतो, आता आपली वेळ झालेली आहे आपल्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या गाण्याकडे वळायची. श्रोतो, तुम्हाला आठवत असेल मी सुरुवातीलाच प्रश्न असा तुम्हाला विचारला होता की अरुण दाते यांनी गायलेलं आणि यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं वृंदावनी सारंग या रागावरचं असलेलं कोणतं भावगीत आहे, तर ते भावगीत आता आपण श्रोतो ऐकणार आहोत. श्रोतो, लहान असताना अनेक मुले मुली खोटा खोटा संसाराचा खेळ खेळत असतात. त्या डावात मुलगी बायको होते आणि मुलगा नवरा होतो. मुलगा कामावर जायचा तर मुलगी खोट्या घरात खोटा खोटा स्वयंपाक बनवायची. मुलगा आला की त्याला खोटे खोटे जेवायला घालायची. या खेळालाच भातुकलीचा खेळ असं म्हणतात. या खेळात एक राजा व एक राणी असते. असे भातुकलीचे खेळ पूर्ण झाले की सगळ्या वस्तू ठेवून दिल्या जातात. कवी मंगेश पाडगावकर यांनी या भातुकलीच्याच खेळाची उपमा एका प्रेमाला दिली आहे. या भातुकलीच्या खेळाप्रमाणेच एक मुलगा व एक मुलगी असते. ते दोघेही एकमेकांवरती खूप खूप खूप प्रेम करत असतात. ते दोघेही आपण लग्न करून संसार करण्याची आणि एकमेकांसोबत जीवन घालवण्याची स्वप्ने बघत असत. ही प्रेमाची व्यथा या गाण्यात क्षणोक्षणी आपल्याला जाणवते. या गाण्याला अरुण दाते यांनी आपल्या स्वरांनी अजरामर केले आहे आणि यशवंत देव यांनी वृंदावनी सारंग या रागावर ही चाल बसवली आणि ती आजही आपल्या मनाचा ठाव घेते. कदाचित श्रोत्यांनी ओळखला असेलच मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतो, की गाण्याचे बोल आहेत भातुकलीच्या खेळामधली. चला तर मग ऐकूयात हे सुरेखचं भावगीत अरुण दाते यांच्या आवाजात.

0: वाहतूक खेळामधलं हे गाणं आपण ऐकवलं तर बरेचदा आपल्याला असं आढळून येतं शनी हे वाद्य एक मंगल वाद्य म्हणून वापरलं जातं, म्हणजे लग्नाच्या वेळेला सुद्धा शनी ऐकवलं जाते, मुंजीच्या वेळेला पण शनी ऐकवलं जाते, दिवाळीमध्ये सुद्धा ज्या वेळेला दिवाळी पाठ हा कार्यक्रम होत असतो त्यावेळेला सुद्धा सुरुवातीला छानशी त्या त्या पहाटेच्या रागाची सुरेख अशी शनी आपल्याला ऐकवली जाते. तर हे तसं पाहायला गेलं तर मंगल वाद्य असं समजलं जातं. तर थोडंसं तुम्ही श्रोत्यांना सांगाल का शनी भारताच्या संस्कृतीशी घट्ट ना जुळलेली आहे पण त्याची सुरुवात भारतामध्ये कशी झाली याच्या माहिती तुम्ही द्याल का?
1: ऋषी प्राचीन काळी मानव फुंकर मारून जसं की शीळ किंवा शिट्टी वाजवायला शिकला किंवा प्राण्याचं पोकळ शिंग किंवा समुद्रात मिळणारा शंख याच्यात फुंकर मारून आवाज काढायला शिकला असेल. पुढे पुढे यातून मधुर ध्वनी कसा निर्माण होईल असे प्रयोग करत करत सुशीर वाद्य जन्माला आली असतील. जगातल्या अनेक देशातल्या प्राचीन संस्कृतींमध्ये असे प्रयोग झाले असणार आणि त्या त्या देशातल्या संगीताचा अभ्यास केला तर त्यांची विंड इन्स्ट्रुमेंट्स आपल्याला नक्की समजून येतील. तुम्ही जर मधुमती चित्रपट पाहिला असेल ना तर त्यातलं ओ बिछुआ हे लता मंगेशकर यांनी गायलेलं जे गाणं आहे त्याच्यात त्यांच्या डोंगराळ भागातल्या वस्तीतले स्त्री पुरुष मेळ्यामध्ये नृत्य करत असतात आणि बांबूपासून बनवलेलं जवळजवळ 6 फूट उंचीचं फुंकर मारायचं वाद्य वाजवत तिचा प्रियकर येतो असं दृश्य चित्रित केलंय. भारताच्या संस्कृतीमध्ये सगळ्या भागांमध्ये सनई इतकी रुजली आहे की मंदिरातील शुभ सकाळ किंवा लग्नाला आलेल्या पाहुण्यांची जेवणाची पंगत आणि नववधूची विदाई ही सनई शिवाय अगदी अपूर्ण वाटते, नाही का?
0: वा ताई तुम्ही खूप छान माहिती, त्याचबरोबर त्याचं उदाहरण देत असताना एका सुरेख अशा हिंदी चित्रपटामधल्या गाण्याचे सुद्धा तुम्ही विश्लेषण या ठिकाणी श्रोत्यांना दिलं. श्रोतो 1947 साली आणि 1968 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, नाव होतं नीलकमल. 1947 साली नीलकमलमध्ये मधुबाला या मुख्य अभिनेत्रींनी मुख्य भूमिका बजावली होती तर 1968 साली वहिदा रहमान यांची मुख्य भूमिका असलेला हा नीलकमल चित्रपट. आता मी तुम्हाला जे गाणं ऐकवणार आहोत ते 1968 सालच्या चित्रपटामधलं, त्याच्यामध्ये संपूर्ण विधाईचे चित्रीकरण झालेलं आहे. कदाचित श्रोत्यांनी ओळखलं असेल गाण्याचे बोल, बाबुल की दुआ ए लेती जा. सुरेख गाणं नीलकमल या चित्रपटामधलं 1968 सालचं. चला तर मग ऐकूयात आपल्या कार्यक्रमाचं हे तिसरं गाणं, चित्रपट नीलकमल.

0: ताई आपण आजचा जो भाग आपण घेतोय हा शनी या वाद्याचा आपण भाग घेत आहोत आणि तुम्ही मगाशी जे काही प्रकार सांगितले आम्हाला त्याच्यामध्ये शनी हे वाद्य सुशीर वाद्यांमध्ये येत असं तुम्ही म्हणालात आणि तोच एक प्रकार सुद्धा आहे. परंतु एक लोकांना एक आयडिया यावी या दृष्टिकोनातनं तुम्ही आणखीन कोणती कोणती सुशीर वाद्य आहेत जी जास्त करून ह्या चित्रपटसृष्टीमध्ये मग ती हिंदी चित्रपटसृष्टी असो किंवा मराठी चित्रपटसृष्टी असो त्यामध्ये जास्त करून वापरली जातात त्याच्याबद्दल थोडीशी माहिती तुम्ही श्रोत्यांना द्याल का?
1: ऋषी, लहान मुलं हमखास विकत घेतात ती पिपाणी आणि ती कोणाच्या तरी कानाशी वाजवून मोठा आवाज काढून घाबरवण्याची खोडी आपण लहानपणी केलीच असेल. तसंच उत्सवांच्या मिरवणुकीत हमखास वाजवली जाते किंवा राजे महाराजांसमोर पूर्वी वाजवली जायची ती तुतारी. या वाद्यामुळे लोकांचं लक्ष वेधलं जातं, ते बाकीची बडबड सोडून मुख्य मिरवणुकीकडे लक्ष द्यायला लागतात. तुतारी ऐकणाऱ्याला जोश येतो, त्याचा उत्साह वाढतो. तसंच दक्षिण भारतामध्ये नादस्वरम असतं, ते पण मंगलवाद्य म्हणून त्या भागात प्रसिद्ध आहे. ज्यावर शास्त्रीय संगीत वाजवलं जातं असं एक अजून वाद्य आहे जे आता खूप दुर्मिळ झालं आहे बरं का, ते म्हणजे सुंद्री. हे शिसवीचं लाकूड आणि धातू यांच्यापासून बनवतात. अजून एक वाद्य आपण सगळेजण ओळखतो ते म्हणजे नागासमोर वाजवली जाणारी पुंगी. हे पण तोंडाने वाजवलं जाणारं वाद्य आहे. पिपाणी, तुतारी, पुंगी याच्यावर शास्त्रीय संगीत वाजवलं जात नाही पण ती लोकजीवनाचा एक भाग आहेतच आणि ती आपल्याला नेहमी ऐकायला मिळतात.
0: वा ताई, तुम्ही खूप छान माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचवतात आणि आपण अशा चांगल्या चांगल्या माहिती आपण पुढच्या पण अनेक भागांमध्ये पोहोचवणार आहोत यात काही शंकाच नाही. श्रोतो, आता झालेल्या वेळ आपल्या कार्यक्रमाच्या चौथं गाणं ऐकायचे. श्रोतो, 1954 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतं नागिन. नागिन हा चित्रपट काही प्रमाणात टेक्निकलरमध्ये तयार झाला होता. ह्या चित्रपटानेच हिंदी चित्रपटसृष्टीत वैजयंती माला यांची कारकीर्द प्रस्थापित केली होती. पुढचं गीत आपण जे ऐकणार आहोत त्या गाण्याची सुरुवात हिरोईन धनुष्य बाण घेऊन पाऊलवाटेने चालत आहे आणि जराशा काही अंतरावर साधारण 4-5 नाग फणावर काढून बसले आहेत असा हा सुरुवातीचा सीन ह्या गाण्यामधला आहे. कदाचित लोकांनी ओळखलं पण असेल की मी कोणत्या सीन बद्दल बोलतोय. गाण्याचे बोल आहेत मनडोले मेरा दंडोले. श्रोतो, जरी आपण सनई हा भाग जरी घेतला असला तरी मगाशी त्यांनी आपल्याला सांगितलं त्यांच्या उत्तरामध्ये की आणखीन हे जे काही सुश्रीत वाद्य आहेत त्यांचा जो प्रकार आहे त्याच्यामध्येच पुंगी हा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये मोडतो. म्हणून एक नेमकं तुम्हाला पुंगी म्हणजे काय याची जाणीव करून देण्यासाठी आपण हे गाणं ह्या आजच्या भागामध्ये समावेश केलेला आहे. चला तर मग ऐकूयात मन डोले मेरा तन डोले 1954 सालच्या नागिन या चित्रपटामधलं हे पुढचं गीत.

0: श्रोतो अशीच काही रोचक माहिती आणि काही गाणी आपण ऐकणारच आहोत, परंतु एका क्षणभर विश्रांतीनंतर. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा पुणेरी आवाज 107.8 मेगाहर्ट्झ वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
1: अजी सुनते हो?
2: हाँ सुनी तो रहा हूँ.
1: क्या सुन रहे हो?
2: रेडियो पुणेरी आवाज.
1: ओ रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो खुशियां बनो.
0: श्रोतो क्षणभर विश्रांती नंतर मी आरजे ऋषी आणि डॉक्टर
3: स्मिता सोवनी
0: आम्ही दोघे जण तुमच्या स्वरसंध्या या मालिकेमध्ये पुनश्च स्वागत करतो. हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्झ वर. आनंदी रहा, आनंद लुटा. आत्ता अर्ध्या भागामध्ये पारंपरिक वाद्यांबद्दल आपण ताईंकडनं जाणून घेतलं. तुम्ही आम्हाला सुशीर वाद्यामध्ये पारंपरिक जी वाद्य आहेत जी भारतामध्ये प्रामुख्याने आपण वापरत असो, पिढ्यानपिढ्यात वापरत आलेलो आहोत, त्याच्या संदर्भात तुम्ही माहिती सांगितली. तर या सुशीर वाद्यामध्ये पाश्चात्य वाद्यांचा पण काही याच्यामध्ये वापर झाला आहे का?
3: हो, तुम्ही माय हार्ट इज बीटिंग हे जुली मधलं गाणं किंवा गोमू संगतीनं माझ्या तू येशील का याच्यामध्ये एक वाद्य ऐकलं असेल, त्याला आपण म्हणतो क्लॅरिनेट. काही लोक यालाच क्लॅरिओनेट असं पण म्हणतात. सनईच्या सगळ्यात जवळ जाणारा हा आवाज आहे, पण याच्यात धातूचा वापर जास्त, पण सनईमध्ये मात्र लाकडाचा वापर जास्त. तोंडाने फुंकून सॅक्सोफोन किंवा ट्रम्पेट वाजवणाऱ्याचा भाव लग्नाच्या बँडमध्ये सगळ्यात भारीच असतो, नाही का? कारण त्यामुळे उत्साह वाढतो. धातूपासून बनवलेलं जुन्या पद्धतीच्या स्पीकरसारखा पुढे कर्णा असलेलं हे वाद्य हिंदी सिनेमात पण आपण बघतच असतो. देशभक्तीच्या गीतांमध्ये पण हमखास सॅक्सोफोन आणि ट्रम्पेट यांचा आवाज ऐकू येतो, कारण त्यामुळे स्फूर्ती वाढते, अगदी रक्त सळसळतंच असं म्हणा ना. तोंडाने फुंकून वाजवायचं अजून एक वाद्य सगळ्यांना माहीत असते, ते म्हणजे हार्मोनिका किंवा माउथ ऑर्गन, मराठीत आपण याला बाजा म्हणतो. शोलेमधल्या अमिताभ बच्चनच्या हातात हा बाजा भरपूर वाजलाय. ए दिल हे मुश्किल जी ना यहा या जॉनी वॉकर यांच्या हातातही हाच बाजा दिसतो.
0: तुम्ही अतिशय सुरेख माहिती सांगितली आणि त्याचबरोबर शोले चित्रपट तुम्ही लोकांना परत एकदा त्याची आठवण करून दिली. अमिताभ बच्चनचा त्याच्यामध्ये बाजा आणि जॉनी वॉकरचा पण खूप जुना चित्रपटाची तुम्ही श्रोतांना आठवण करून दिलीत. श्रोतो ऐकून नक्कीच तुमचा मूड उत्साही झाला असेल.
3: ऋषी मूडला मराठीत काय म्हणतात?
0: ताई कदाचित मला असं वाटतं मनाची वृत्ती किंवा लहर.
3: लहर खर तर छान शब्द वापरलास. खरोखरच संगीतातून ध्वनीची लहर म्हणजे साऊंड वेव्ह निघते. ती आपल्या मनाला उत्साहित करते किंवा शांत करते किंवा दुःखाची भावना पण निर्माण करू शकते, बरं का? स्वदेश मधलं ये जो देश है तेरा किंवा लग्नानंतर सासरी जाणारी मुलगी आठवा, नक्कीच ते गाणं ऐकणाऱ्याला अतिशय दुःखाने मन भरून येतं, नाही का?
0: वा ताई तुम्ही खूप छान माहिती पोहोचवत आहे. श्रोते आता सांगितलं की लग्न झाल्यानंतर सासरी जाणारा प्रसंग आठवा आणि त्याच प्रसंगावरचं आधारित आता पुढचं गाणं आपण ऐकणार आहोत. श्रोते सुचित्रा सेन. सुचित्रा सेन यांनी फक्त 4 चित्रपटांमध्येच काम केलं होतं, त्यापैकी 1960 साली प्रदर्शित झालेला बंबई का बाबू हा हिंदी चित्रपट हा त्यांचा दुसरा चित्रपट होता. आता आम्ही तुम्हाला जे गाणं ऐकवणार आहोत त्या गाण्याची सुरुवात एका खांबामागे हिरो उभा आहे आणि तो हळूहळू खांबाच्या पुढे चालत येत आहे. लग्नाचा सीन आहे आणि हिरोईन लग्न मंडपामध्ये बसलेली आहे. हिरो अर्थात देवानंद आणि हिरोईन अर्थात सुचित्रा सेन. कदाचित श्रोत्यांनी सीन आठवली असेल किंवा ओळखलंही असेल की आम्ही आता कोणतं गाणं तुमच्या समोर ऐकवणार आहोत. तर श्रोतो गाण्याचे बोल आहेत चलरी सजनी आप क्या सोचे.

0: ताई आता आपण जे श्रोत्यांना गाणं ऐकवलं पण इथे ऐकत होतो खरोखरच त्याच्यातली गाण्याची जी अर्थता आहे ती आपल्याला जशी जाणे तशी श्रोत्यांना सुद्धा जाणवली असेलच. मग हा सगळं करत असताना म्युझिक थेरपीमध्ये सनईचा कुठे वापर केला जातो त्याबद्दल थोडं सांगाल का श्रोत्यांना?
1: म्युझिक थेरपीमध्ये क्लायंटची हिस्ट्री, क्लायंटची आवडती वाद्य किंवा आवडते गायक वादक याची आधी माहिती करून घ्यावी लागते. तसंच त्यांच्या मानसिक अवस्थेची माहिती पण करून घ्यायला लागते. बरं का, ज्यांना स्वतःला गायला किंवा वाजवायला आवडतं त्यांनी ते जरूर शिकावं असा पण आम्ही सल्ला देतो. पण सनई शिकणं हा काही पोरखेळ नाही, कारण यात श्वासावर उत्तम कंट्रोल लागतो, शिवाय बोटांवरही. आणि फुंकून वाजवायचं असल्यामुळे छातीत हवा भरून घेता यायला हवी. त्यामुळे क्लायंटचं चॉईस जर सनई असेल तर शक्यतो त्याला ऐकायला प्रवृत्त केलं जातं, वाजवायला नाही. उदाहरणादाखल आता असं पहा की एखाद्या क्लायंटच्या मनात खूप दुःखाच्या भावना कोंडल्या गेलेल्या असतील तर त्यांना वाट मोकळी करून द्यायला हवी. तर मग त्यासाठी हे गाणं किती छान मदत करेल पहा.
0: श्रोतो, आता आम्ही जे तुम्हाला पुढचं गाणं जे आम्ही ऐकणार आहोत 1957 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होते भावी. आणि हा भावी चित्रपट 1954 साली प्रदर्शित झालेल्या प्रभावती देवी सरस्वती यांच्या बिजली या कादंबरीवर आधारित असलेल्या बंगा गोराचा या बंगाली चित्रपटाचा रिमेक होता. या गाण्याचे संगीतकार आहेत चित्रगुप्त आणि गायक आहेत मोहम्मद रफी. आणि गाण्याचे बोल आहेत चल उड़ जा रे पंछी
2: चल.

0: जशी या गाण्यातून खूप आर्तता जाणवली ना, तशीच सनईच्या वापर केलेल्या अनेक गाण्यांमधून पतीपत्नीच्या मधुर मिलनाच्या कोमल लहरी उमटलेल्या पण ऐकू येतात बरं का. जसं की पड़ गई दिल पर मेरे आपकी परछाइयाँ, हर तरफ बजने लगी सैकड़ो शहनाइयाँ, किंवा कभी कभी मतलब अजरामर गाणं.
1: ताई आत्तापर्यंत आपण म्युझिक थेरपीच्या संदर्भामध्ये सनईचा वापर आर्तता त्याच्यामधनं निर्माण होते अशा प्रकारची माहिती सांगितलेली आहे. तर आता आपण जुने गाणी घेतो म्हटल्यानंतर काही वयस्कर लोकांना आपला हा कार्यक्रम निश्चितच आवडेल आणि वयस्कर लोक शक्यतो भक्तिसंगीताकडे पण आकर्षित होतात. तर मग भक्तिसंगीताच्या संदर्भात हा सनईचा वापर कसा केला जाऊ शकतो त्याच्याबद्दल जरा तुम्ही सांगाल का.
0: श्री विष्णूंच्या मूर्तीला बघून भक्तिभावाने भारावून गेलेली सीता जेव्हा हेच ते हेच ते हेच ते चरण अनंताचे अशा प्रकारे व्यक्त होते तेव्हा प्रत्येक कडव्याच्या सुरुवातीला मधुर सनईचा वापर केलाय, आठवतंय ना. माणसाला अनेक अवघड प्रसंगात जाणीव होते की आपण खूप छोटे आहोत आणि आपल्याहून प्रचंड मोठी सगळी दुनिया चालवणारी अशी एक शक्ती आहे, त्या शक्तीला शरण गेल्याने आपल्याला बळ मिळेल. आता हे छोटा जवान मधलंच गाणं ऐका ना.
1: श्रोतो, त्यांनी सांगितलं की छोटे जवान ह्या मधलं आम्ही पुढचं गाणं ऐकवतोय. श्रोतो, माडगुळकरांच्या ही रचना अगदी प्राकृत भाषेतील संत रचनाच वाटतात, नाही का. गदी माडगुळकर यांच्यावर लहानपणापासूनच प्रवचन कीर्तनातून संत साहित्याचे संस्कार झाले होते, त्यातूनच त्यांची भाषा घडत गेली. पौराणिक आणि आध्यात्मिक वाङ्मयाचा माडगुळकरांवर खूप मोठा प्रभाव होता, त्यामुळेच त्यांच्या अनेक रचना ह्या संतांच्या प्रतिभेशी नातं सांगणाऱ्या वाटतात. अशीच एक रचना म्हणजे छोटा जवान या चित्रपटामधलं हे पुढचं गीत. गाण्याचे संगीतकार आहेत वसंत देसाई, स्वरसाज चढलेला आहे आशा भोसले. आशा भोसलेजींचा स्वर खरोखरच या गाण्याला अजरमर करून टाकलेला आहे. चला तर मग ऐकूयात धाव पाव सावळे विठाई.

0: श्रोतो आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत. वेळेचं भान ठेवणं सुद्धा आवश्यक आहे. जाता जाता स्मिताताईंना मला शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे. आजकाल आपण खरोखरच आपलं जे काही जीवन आहे हे ताणतणावाने पूर्णपणे भरलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर ह्याच्यामध्ये जे काही ओरखाडे मनावरती उमटतात किंवा आघात होतो त्याच्याबद्दल तुम्हाला श्रोत्यांना काय सुचवता येईल?
1: ऋषी, सकाळच्या प्रसन्न वेळी नवीन दिवसाची ऊर्जा मिळवण्यासाठी काही राग सुचवले गेलेत, खास करून भैरव रागाचे प्रकार. ते ऐकून आपल्याला खूप सकारात्मकता मिळते. तसंच दिवसभर धावपळ तर करायचीच आहे, पण सकाळी 5 मिनिटं एका जागी बसून हे वेगवेगळे राग ऐकले तर मन शांत होतं. जणू काही हे म्युझिक बेस्ड मेडिटेशनच. भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी वाजवलेल्या या सनईचा राग भट्टीयार चा तुकडा आपण ऐकून बघूया बरं.
0: श्रोतो आता वेळ झाल्या शेवटचं गाणं ऐकायची. तसेच आपल्या स्वरसंध्या ह्या मालिकेच्या बद्दल तुम्हाला जर का प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर तुम्ही आमच्यापर्यंत जरूर या प्रतिक्रिया पोहोचू शकता. तर श्रोतो आम्ही तुमच्या बरोबर भ्रमणध्वनी क्रमांकच्या माध्यमातून सुद्धा उपलब्ध असणार आहोत. आमचा भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल क्रमांक तुम्हाला देतोय आणि हाच क्रमांक व्हॉट्सअप वरती सुद्धा उपलब्ध आहे. तिथे तुम्ही तुमच्या व्हॉइस नोटच्या मार्फत सुद्धा आमच्यापर्यंत प्रतिक्रिया पोहोचू शकणार आहात. जी प्रतिक्रिया आम्हाला चांगली वाटेल ती आम्ही तुम्हाला निश्चितच आमच्या कार्यक्रमामध्ये त्याचं प्रसारण करू. आमचा मोबाईल क्रमांक आहे 7414999185. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, 7414999185. असंच काही वाद्याच्या संदर्भात माहिती आणि त्याच वाद्याच्या संदर्भातली गाणी घेऊन मी तुम्हाला पुढच्या भागात भेटायला येणार आहोत. तोपर्यंत मला म्हणजेच आरजे ऋषीला आणि
1: डॉक्टर स्मिता सोवनी
0: यांना निरोप द्या. ऐकत रहा पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लोटा. शेवटी जाता जाता तुमच्यासाठी एक खास गाणं सोडून जातोय. श्रोतो हे जे गाणं आता तुम्ही ऐकणार आहात त्यामध्ये तुम्हाला बदलते राग यांच्या तुकडे आपण ह्या गाण्यातून ऐकणार आहोत आणि अनुभव घेणार आहोत. एक एक राग बदलला की आपल्या मनात उमटणारे तरंग कसे बदलतात याची जाणीव तुम्हाला ह्या पुढच्या गाण्यातनं होणार आहे.

0: हो अमचा रेडियो पुणेरी।
1: आहो ऐकलत का हो आमचा रेडियो पुणेरी, हो आमचा रेडियो पुणेरी।
2: बात पुरानी बड़ी सुहानी, मनात खोलवर रुजलेल्या चित्रपट साहित्य संगीत गाणी यांच्या आठवणींचा नॉस्टैल्जिक खजिना।
3: बात पुरानी बड़ी सुहानी
2: फक्त रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। संकल्पना आणि सादर करते श्री धनंजय कुलकर्णी।

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले।
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा।
2: नमस्कार रसिक श्रोत्यांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो 107.8 रेडिओ पुणेरी आवाज या चॅनलवरून। मित्रांनो, बात पुरानी बडी सुहानी या कार्यक्रमात आपण अलीकडे जुने चित्रपट आणि त्यातील संगीत या विषयावर विविध मान्यवरांशी गप्पा मारत असतो। मित्रांनो, आज देखील आपण एका मान्यवरांशी गप्पा मारणार आहोत। आज माझ्यासोबत मुंबईचे ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक आणि लेखक श्री प्रकाश चांदे सर आहेत। आपण यांच्याशी एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की राज कपूर यांचा संगम हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज बरोबर 56 वर्ष पूर्ण झाली आहे। 18 जून 1964 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि प्रचंड हिट झाला होता। हा सिनेमा भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये एक माइलस्टोन समजला जातो। या चित्रपटापासूनच विदेशामध्ये चित्रीकरणाची सवय सुरू झाली लोकांना। त्याचप्रमाणे हा राज कपूर म्हणजे आरकेचा हा पहिला रंगीत चित्रपट होता। राज कपूर, वैजयंती बाला आणि राजेंद्र कुमार अशी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाला शंकर जयकिशन यांचं अतिशय बेहतरीन असं संगीत होतं। यातली गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत। यातील चित्रपटाचं लोकेशन, या चित्रपटाची कथा, या चित्रपटाची पटकथा, अभिनय यावर आज देखील खूप चर्चा होत असते। याच विषयावर विस्तृतपणे बोलण्यासाठी श्री प्रकाश चांदे सर आपल्या सोबत आहेत। मी प्रकाश चांदे सरांचे स्वागत करतो। सर, आपण आमच्या कार्यक्रमात आलात, वेलकम।
3: धन्यवाद, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे।
2: सर, मला एक सांगा की हा चित्रपट प्रदर्शित होण्यात 56 वर्ष पूर्ण झालेली आहे, भारतीय सिनेमामध्ये या संगमचं नेमकं स्थान काय वाटतं तुम्हाला?
3: संगमचं स्थान म्हणजे असं आहे की कमीत कमी खर्च करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवणारे जे सर्वकालीन पिक्चर चित्रपट निर्माण झालेले आहेत त्याच्यात संगम हा पहिल्या 5 चित्रपटात त्याचा समावेश होऊ शकतो। 20-25

0: लाख रुपये खर्च करून त्या काळात त्यांनी 8 कोटी रुपये कमावले. त्याच्यात त्या काळात 64 साली 4 कोटी रुपयापेक्षा जास्त निव्वळ नफा होता. इतका प्रचंड परतावा आतापर्यंत कुठल्याही चित्रपटांनी दिलेला नाहीये.
1: क्या बात है, क्या बात है. सर मला सांगा, ह्या चित्रपटाच्या निर्मितीची जरा मला तुमच्याकडून मेकिंगची गोष्ट ऐकायला आवडेल.
0: त्या चित्रपटाच्या निर्मितीची कथा मनोरंजक आहे. खरं तर ही दोन मित्र आणि एक मैत्रीण असे लहानपणापासून ते वाढलेले मुलं, ही विना कॉर्डनचं गाजलेलं युरोपियन भाषेतलं काव्य आहे. आणि जगात अशी एकही भाषा नाही की त्याच्यात ते काव्य पोहोचलेलं नाही. आपल्या मराठीत साने गुरुजींनी याच्यावर 3 मुलं नावाची कथा लिहिलेली आहे, त्याचा आधार तोच आहे. त्याच्यावर मराठीत माझा कुणा म्हणून मी सारखं नाटक पण येऊन गेलेलं आहे. तर ही कथा 1948 साली प्रथम निर्माते दिग्दर्शक मेहबूब खान यांनी स्वीकारली आणि त्याच्यावर त्यांनी अंदाज नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली.
1: बरोबर.
0: या अंदाज चित्रपटात त्यावेळेचे अत्यंत गाजलेले आणि पुढारलेले नट म्हणजे दिलीप कुमार, राज कपूर आणि नरगिस यांचा समावेश होता. तसं पाहायला गेलं तर मेहबूब खानने विषयाची हाताळणी ही आर्ट फिल्म कलाचित्र या पद्धतीने केली होती. पण ते कथा, पटकथा, संवाद, गाणी, चाली आणि चित्रीकरण, अभिनय हे सगळं इतकं जमून आलं की त्या चित्रपटांनी त्या काळात प्रचंड धंदा केला.
1: हो हो हो, बरोबर.
0: त्याच सुमारास राज कपूर हा स्वतःच्या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना करून चित्रपट निर्मितीत उतरण्याच्या विचारात होता. त्याला इंद्रराज आनंद भेटले आणि त्यांनी त्यांची घरोंदा नावाची कथा ऐकवली. ही कथा जवळजवळ संगमच्या अंदाज चित्रपटाशी जवळ जाणार होती. त्याच काळात राज कपूरनी पहिला आपला आर नावाचा चित्रपट निर्माण केला. हा चित्रपट सुद्धा कलात्मक चित्रपट होता आणि दुर्दैवाने तो चित्रपट अयशस्वी झाला. आर्थिकदृष्ट्या राज कपूरला पुष्कळ तोटा सहन करायला लागला. त्यामुळे घरोंदा कथा बाजूला पडली आणि मग लोकप्रियतेचा सहारा घेण्यासाठी राज कपूरनी आवारा, आळशी, 420 सारखे चित्रपट निर्माण केले. दरवेळेस ही कथा बाजूला पडत होती. आणि जीस देश में गंगा बहती है या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर राज कपूरनी ठरवलं की आता आपण घरोंदा चित्रपटाच्या कथेवर चित्रपट निर्माण करायचा.
1: आणि मग घरोंदा चित्रपटाचं नामकरण संगम कसं काय झालं नंतर?
0: संगम म्हणजे असं होतं की राज कपूर हा भव्य स्वप्न बघणारा निर्माता, दिग्दर्शक आणि कलावंत होता. तर ही कथा तसं पाहायला गेलं तर प्रेमाच्या त्रिकोणाची कथा आहे. तर त्याला राज कपूर सारख्या कलावंताचा स्पर्श झाल्यानंतर त्यांनी अशा तऱ्हेने त्याचं हे केलं की ही नुसती प्रेमकथा न राहता गंगा आणि यमुना या नद्यांचा जसा एक भव्य संगम होतो, एकात एक मिसळून जातात, तशा तऱ्हेने हे प्रियकर आणि प्रेयसी एकमेकात मिसळले आणि एक भव्य संगम याची निर्मिती झाली अशी त्यांनी कल्पना मनात धरून संगम, ज्याला इंग्लिशमध्ये कॉन्फ्लुएन्स असा शब्द आहे, अशा अर्थाच्या त्यांनी या चित्रपटाचं शीर्षक ठेवलं.
1: आणि या चित्रपटाची इंद्रराज आनंद यांची पटकथा आणि संवाद होते का याचे? आणि राज कपूरनं या चित्रपटासाठी जे कास्टिंग केलं होतं, पात्र नियोजन जे केलं होतं ते कसं झालं?
0: त्याच्या त्याची कथा म्हणजे अशी आहे की मुळात राज कपूरने अंदाज चित्रपटातच त्रिकूट कायम ठेवायचं ठरलेलं होतं. दिलीप कुमार, राज कपूर आणि नरगिस.
1: ओके.
0: पण त्यावेळेस दिलीप कुमारच्या बद्दल असं म्हटलं जायचं की दिलीप कुमार प्रत्येक चित्रपटात स्वतःचं महत्व 1 इंचांनी कमी करून घ्यायला तयार नसायचा.
1: बरोबर.
0: आणि त्यावेळेस राज कपूर आणि दिलीप कुमार आणि अर्थात देवानंद हे इतके आघाडीचे कलाकार होते की त्यांना जर एका चित्रपटात आणायचं असेल तर ती निर्मात्या दिग्दर्शकाची कसरतच असायची. पण तरी सुद्धा राज कपूरने धाडस केलं आणि त्यांनी दिलीप कुमारला सांगितलं की तू यातली गोपाळची भूमिका कर. तर दिलीप कुमारनी ती इंद्रराज आनंदची कथा पटकथा वाचल्या असल्यामुळे त्याच्या लक्षात आलं की हा चित्रपट तसा दुय्यम होईल त्याच्या भूमिकेच्यासाठी. पण त्यांनी राज कपूरला अशी अट घातली की मग दिलीप कुमार चित्रपटाचं संकलन स्वतः करेल,
1: एडिटिंग.
0: हाँ हे राज कपूरला पसंद करणं शक्यच नव्हतं. राज कपूरची इच्छा होती दिलीप कुमारने या चित्रपटात भूमिका करावी. राज कपूरने त्याला अशी विनंती केली की तू सुंदरची भूमिका कर. तर आता सुंदरची भूमिका केली तर राज कपूर गोपाळची भूमिका करणार. पण राज कपूर स्वतः दिग्दर्शक असल्यामुळे तो गोपाळलाच महत्व दिले. जाणेज का दिलीप कुमार चांगला नक्ष होता पण त्यांनी अट अशी घातली की मी सुंदरची भूमिका केली तर तू दिग्दर्शन करता कामा नये.
1: अरे बापरे विचित्र पेज झाला.
0: विचित्र आता राज कपूर हे मानणे शक्यच नव्हतं. 1948 सालपासून या चित्रपटाच्या कथेच्या निर्मितीचं आणि दिग्दर्शनाचं स्वप्न बघत होता. तर त्यांनी नकार दिला आणि मग दिलीप कुमारनी पण ती भूमिका स्वीकारायचं नाही याचा ठराव त्याला सांगितलं. त्यामुळे मग राज कपूरनी दिलीप कुमारचा नाद सोडला.
1: आणि वैजयंती मला कॅम्पसमध्ये कशी आली राज कपूरच्या?
0: वैजयंती मला कॅम्पमध्ये आली म्हणजे असं झालं ना की वास्तविक तोपर्यंत म्हणजे 57 सालपर्यंतच्या जागते होऊपर्यंत नरगिस आणि राज कपूर ही भारतातली अत्यंत गाजलेली जोडी होती. म्हणजे आज सांगितलं तर आश्चर्य वाटेल आणि किंबहुना आज आश्चर्य वाटणार नाही पण त्यांनी त्या काळात 14 चित्रपट एकत्र केलेले होते. त्यामुळे नरगिस हा स्वाभाविक राज कपूरचा चॉईस होता. पण त्या काळात तिथं मदरिंग चित्रपटाची निर्मिती झाली होती. नंतर असं म्हणतात की आर्थिक आणि अन्य बाबतीत राज कपूर आणि नरगिस यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि दरम्यानच्या काळात तिथं सुनील दत्त या दुसऱ्या अभिनेत्याशी लग्नही झालं. ती संसारात पडली आणि मग तिने या चित्रपट संन्यास घेतल्याचं जाहीर केलं. त्यामुळे नरगिस आऊट झाली. त्या दर्जाची दुसरी अभिनेत्री म्हणजे त्यावेळेस निःसंशय वैजयंती माला होती. कारण ती दक्षिणेतनं आलेली तारका होती. मूळची नृत्यांगना पण ती अभ्यासू कलाकार होती आणि दिलीप कुमार बरोबर देवदास पासून ती दरवर्षी एका चित्रपटात काम करत असे. देवदास, नयादौर, मधुमती, पैगाम, गंगा जमना, लीडर. तर त्यामुळे तिची एक परिपूर्ण अभिनेत्री अशी प्रसिद्धी झालेली होती. त्यामुळे स्वाभाविक राज कपूरने वैजयंती माला हिला चित्रपटात भूमिका देण्याचं ठरवलं.
1: बरोबर. यांच्या एक छान किस्सा तुमच्या लेखामध्ये वाचला होता मी. तो किस्सा आपण ऐकूया. त्यापुढे एक संगमचं गाणं आपण ऐकूयात. आता ज्या गाण्याबद्दल बोल दादा बोल संगम होगा की नाही हे त्यातलं लोकप्रिय गाणं ऐकूयात आणि नंतर मग त्याचा किस्सा आपण ऐकूयात तुमच्याकडनं.
0: अवश्य.

0: पुणेरी आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा।
1: ब्रेक नंतर पुण्याचं स्वागत। मित्रांनो आपण ऐकत आहात बातपूर आणि बडीसवाणी। आज माझ्यासोबत बोलण्यासाठी मुंबईचे प्रख्यात चित्रपट अभ्यासक श्री चांदे सर आता आपल्या सोबत आहेत। चांदे सर, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी या गाण्याबद्दल बोलत होतो जे आपण आता ऐकलं, तर ती काय तार पाठवली होती म्हणजे राज कपूरनं तिला?
2: त्याचं असं झालं की 1960 सुमाराला राज कपूर आणि वैजयंतीमाला हे मद्रास म्हणजे आजचं चेन्नई या गावी श्रीधर यांच्या नजराना या चित्रपटात एकत्र काम करत
1: होते।
2: त्यावेळेस राज कपूर संगमची जुळवाजवळ पूर्ण होत आलेलीच होती, त्यामुळे त्यांनी वैजयंतीमालाला ती राजाची भूमिका करेल का असं कथा ऐकून विचारलं होतं। त्या सेटवर त्या दोघांच्या ज्या चर्चा झाल्या त्यातनं वैजयंतीमालाचं समाधान झालं आणि तिने ती भूमिका स्वीकारायचं कबूल केलं। पण ही गोष्ट 1960-61 सुमारास होती, प्रत्यक्ष चित्रीकरण सुरू व्हायला काही महिने गेले आणखीन। तर त्यामुळे आणि वैजयंतीमाला मुक्काम मद्रासमध्ये असल्यामुळे आणि राज कपूर मुंबईत असल्यामुळे या चित्रपटासाठी तिचा होकार मिळवण्यासाठी राज कपूरने तिच्याशी पोस्टाच्या ऑफिसमधनं तार पाठवली आणि त्या तारेचा असा मजकूर होता, बोल राधा बोल संगम होगा की नाही। तर वैजयंतीमाला ही चाणक्ष आणि बुद्धिमान अभिनेत्री असल्यामुळे तिने त्या ओळीचा अर्थ अचूक जाणला आणि तिच्या शैलीत तिने होगा होगा होगा असं उत्तर देऊन त्या तारेला उत्तर पाठवलं।
1: अरे आणि मला हेच शब्द येऊन हसरत जयपुरीने नंतर गाणं पूर्ण केलं,
2: आणि राज कपूरनी त्याला सांगितलं की बोल राजा बोल संगम होगा की नाही ही ओळ घेऊन तू गाणं केली आणि ते गाणं लिहिलं गेलं, त्या गाण्याचं ध्वनिमुद्रण झालं आणि त्या गाण्याचा शेवट वैजयंतीमालाच्या आवाजात होगा होगा होगा या शब्दाने झाला।
1: चांदू सर हेच विचारायचं की गाण्याच्या मध्ये नायिकेनं बोलणं हा प्रकार पहिल्यांदा झाला होता का यावेळेला?
2: जवळजवळ पहिल्यांदा झालेला आहे, कारण त्याच्यापूर्वी आझाद चित्रपटात कव्वालीमध्ये दिलीप कुमारच्या आवाजातले काही शब्द आलेले आहेत गद्य शब्द, परंतु नायिकेचा आवाज असा गाण्यात आलेला नाहीये। परंतु याच्यात आसपास म्हणजे काही 2-3 महिन्यांनी एप्रिल फुल नावाचा एक चित्रपट त्याच वर्षी आलेला होता सायरा बानू आणि विश्वजीत, तर त्याच्यात विश्वजीत रफीने गायलेल्या गाण्यात सायरा बानूचे काही शब्द आहेत।
1: बर बर बर बर। आणि आता आपण ह्या संगम चित्रपटाच्या संगीताबद्दल थोडस बोलूयात। आपण शंकर जयकिशन यांचं संगीत होतं, अप्रतिम असं संगीत होतं, तर या म्युझिक बद्दल काय सांगाल तुम्ही?
2: त्याचा त्यावेळेस निर्माते दिग्दर्शक विशेषतः आणि अभिनेते यांचे संगीत दिग्दर्शक ठरले असेल, जसं दिलीप कुमार, नौशाद, देवानंद, एल डी बर्मन, तसं राज कपूर आणि शंकर जयकिशन। आणि याच्यातलं वैशिष्ट्य असं होतं की शंकर जयकिशन हे राज कपूरचं फाईंड होतं। राज कपूरनी बरसात या चित्रपटाच्या दोघांना प्रथम संधी दिली आणि ते दोघं आघाडीचे संगीतकार झाले, पण ते नुसतेच लोकप्रिय संगीतकार नव्हते तर ते दर्जेदार आणि शास्त्रीय रागांना अनुसरून चाली देणारे असे संगीतकार होते। आणि मुख्य म्हणजे शंकर जयकिशन यांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीच्या संगीताचा ढंग बदलला, म्हणजे बरसात चित्रपट येण्यापूर्वीचं संगीत अगदी श्रीरामचंद्र यांचं सुद्धा त्या मानाने डल होतं, संत वाटायचं, पण बरसात मध्ये ज्याला इंग्लिशमध्ये बिल्टिंग असं म्हणतात खटकेबाज ठेकेबाज संगीत जे आलं, तर त्यामुळे शंकरजी केन हे आघाडीचे संगीतकार होते। आणि 49 साली आलेल्या बरसात पासून त्यांची प्रतिभा दिवसेंदिवस इतकी फुलत गेली की ती संगमच्या सुमारास जवळजवळ कळशाला पोहोचली असं म्हणायला काही हरकत नाहीये। त्याची जवळजवळ 7 गाणी आहेत हिंदी भाषेतली, एकापेक्षा एक गाणी आहेत, ती सर्वांना माहितीच आहेत गाणी।
1: त्यामध्ये एक त्रयी गाणं होतं, म्हणजे तिघांनी मिळून गायलेलं गाणं होतं एक, तर त्या गाण्याबद्दल काय सांगाल तुम्ही?
2: ते गाणं असंच आहे की आता चित्रपटाची कथा आता सर्वांना ठाऊक झालेली तर की दोन नायक आणि एक नायिका, तर या त्या काळातले नायक उपनायक हे पडद्यावर गात असतच, त्याला त्या संकेताला अनुसरून राज कपूरनी
1: वो गाना गायगा
2: हे गाणं टाकलं। त्याच्यात राज कपूर, वैजयंतीमाला आणि राजेंद्र कुमार या तिघांचा समावेश आहे. राज कपूरसाठी अर्थात मुकेश, वैजयंतीमालासाठी अर्थात लता मंगेशकर, आणि जवळजवळ पहिलं म्हणता येणार नाही पहिलं दुसरं, पण महेंद्र कपूरनी शंकरजीकडे या गाण्यात उष्ण आवाज दिला आणि ती बहुधा पहिली किंवा दुसरी वेळ आहे महेंद्र कपूरचा शंकरजय किशनकडे या गाण्याने समावेश झाला असं म्हणायला हरकत नाही.
1: हो हो, आणि महेंद्र कपूरसाठीचा जो शब्द आहे ते पण फार सुंदर आहे,
2: फार सुंदर आहे.
1: म्हणजे राजेंद्र कुमारच्या व्यक्तिरेखेला साजेसे असे शब्द आहेत,
2: अतिशय समर्पक शब्द हे केलेले.
1: बरोबर आहे. आणि ह्या चित्रपटामध्ये एक गाणं होतं जे कोडैकेनालला शूटिंग झालं होतं, ओ महबूबा.
2: ओ महबूबा आहे, ओ महबूबा. राज कपूरचं वैशिष्ट्य तसं होतं ना, जसं निर्माते दिग्दर्शक व्ही शांताराम हे उत्कृष्ट शोमन होते असं म्हटलं जायचं, तर त्यांच्या तोडीचा आता राज कपूर हा शोमन होता. तर त्यामुळे आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे नुसती प्रेमाच्या त्रिकोणाची कथा त्यांनी गंगा यमुनेच्या संगमात बघितली.
1: बरोबर
2: बरोबर, अशी भव्यता त्याला बघण्याची वेळ असल्यामुळे या चित्रपटात त्यांनी भव्यतेचा कळसच केलेला आहे. त्या कळ्याला अनुसरून या गाण्याचं त्यांनी चित्रीकरण हे कोडैकेनालच्या त्या प्रसिद्ध तलावात केलेलं आहे, की तिथे नंतर अनेक गाण्याच्या चित्रपट गाण्यांचं चित्रीकरण झालेलं आहे.
1: पण या चित्रपटातलं एक गाणं जे आहे ते म्हणजे अगदी प्रेमिकांसाठी अतिशय लोकप्रिय असं गाणं, ये मेरा प्रेम पत्र पडकर.
2: त्या गाण्याची कथा पण तेवढीच मनोरंजक आहे.
1: सांगा सांगा सांगा.
2: या गीताचे लेखक हसरत जयपुरी हे कवी होते. ते त्यांच्या महाविद्यालयीन काळात एका राधानाच्या हिंदू मुलीच्या प्रेमात होते आणि ते कवी असल्यामुळे त्यांनी आपल्या प्रेमभावना काव्यात उतरून ठेवल्या त्या. पण ती राधा हिंदू आणि हे मुस्लिम असल्यामुळे कदाचित त्यांना धीर झाला नाही, पण ते काय त्यांचं स्वतःच प्रेम राधाकडे व्यक्त करू शकले नाही, ती कविता त्यांच्याकडे पळून राहिली. राज कपूरशी बोलता बोलता त्यांनी एकदा त्या कवितेचा उल्लेख केला, तर ते आणि तिथे वाचून दाखवली. राज कपूरला ती कविता आवडली आणि ती त्यांनी या चित्रपटात समावेश करायचं ठरवला, त्यामुळे या गीताचा चित्रपटात समावेश झाला.
1: आणि हे गाणं चित्रीकरण सुद्धा खूप छान झालं,
2: खूप छान झालेलं.
1: दिल्लीमध्ये ते चित्रीकरण झालं होतं आणि राज कपूर तिथे दिल्लीला बरेच लोकेशन पाहण्यासाठी गेला होता.
2: बरोबर आहे, बरोबर आहे.
1: आणि तिथे एक लष्कराची गार्डन मधली जागा आहे जिथे सहजासहजी परमिशन मिळत नव्हती चित्रीकरणाची, पण राज कपूरने काढली. आणि हे एक सर्वोत्कृष्ट प्रेमगीत याला म्हणता येईल आपल्या सिनेमातलं, ये मेरा प्रेम पत्र पडेल.
2: बरोबर.
1: मला वाटतं आपण आता चांगलं ब्रेकची वेळ झाली, आपण हे गाणं आता ऐकूयात.
2: त्याच्या एकच छोटीशी सांगतो, या गाण्यात त्यावेळेस तोपर्यंत समावेश न झालेले 40 व्हायोलिन वादक या गाण्यात वाजवत होते.
1: प्रचंड मोठा ताफा आहे त्यावेळेला,
2: ताफा आहे.
1: हे गाणं नक्की आपण ऐकूयात आता, ये मेरा प्रेम पत्र पडेल.

0: पुणेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।
2: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। बात पुरानी बड़ी सुहानी 107.8 रेडिओ FM या चॅनल वरून मी धनंजय कुलकर्णी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। ब्रेक नंतर आज आपल्या सोबत प्रकाश तांदे सर आहेत, जे आपल्याला संगम या चित्रपटाबद्दल वेगवेगळ्या आठवणी सांगतात आणि खरोखरच या आठवणी खूप अशा आहेत की ज्या आपल्या रसिकांना सहजासहजी माहीत होत नाही। तर मला तांदे सर पुन्हा एकदा स्वागत तुमचं। आपण आता गाण्याबद्दल बोलतोय, आता शिवरंजनी रागावर त्यात दोन गाणी घेतली होती आणि जी खूप लोकप्रिय झाली, तर या गाण्यांबद्दल काय सांगाल तुम्ही? दोन
3: हा आणि ओ मेरे सनम,
2: ओ मेरे सनम हो।
3: आता शिवरंजनी हा राग असा आहे की तो बैठकीत गायला जात नाही, असा बैठकीत राग गायला जात नाही, पण रसिकांना अत्यंत आश्चर्य वाटेल की आपले मराठीतले जवळजवळ सर्वश्रेष्ठ संगीतकार सुधीर फडके यांनी 1940 दशकात माणिक वर्मा यांच्या आवाजात सावळाचा रंग तुझा हे गाणं ध्वनिमुद्रित केलेलं आहे।
2: बरोबर बरोबर।
3: माझ्या कल्पनेप्रमाणे आम्ही ऐकलेला शिवरंजनी हा राग त्यावेळेस प्रथम ऐकला।
2: बरोबर।
3: आणि नंतर शंकरजी किशननी अगदी सामान्य रसिकाची भाषा बोलायची तर हा राग तिसरा, प्रत्येक चित्रपट त्यांची एक दोन गाणी शिवरंजनी रागात आहेत आणि या चित्रपटात त्यांनी ओ मेरे सनम आणि गाणं त्यांनी आणि त्यांनी या गाण्याचा आधार या रागाचा आधार घेऊन ध्वनिमुद्रित केली आणि अर्थात ती अतिशय लोकप्रिय झाली, त्यांनी लोकप्रियतेचे उच्चांक मोडले असं म्हणायला हरकत नाही।
2: खरोखर अतिशय सुंदर गाणी, आज देखील त्या गाण्याला रसिक कायम मागणी असते रसिकांच्या गाण्यासाठी
3: आणि ती तेवढीच मानाला 1964 जेवढी आमच्या मानाला भिडत होती तेवढी ती गाणी 2020 सुद्धा भिडतात, हे त्या गाण्यांचं आणि चाळीचं वैशिष्ट्य आहे।
2: या चित्रपटामध्ये लता मंगेशकरच्या प्रकृतीला न साजेसं असं एक गाणं रेकॉर्ड झालं होतं, मैं क्या करू राम मुझे बुढ्ढा मिल गया, या गाण्याबद्दल काय सांगाल?
3: या गाण्याची ही गंमत अशी आहे की राज कपूर 1962 चित्रपट निर्माते किकुभाई देसाई म्हणजे मनमोहन देसाई आणि सुभाष देसाई यांच्या पिताश्री यांच्याकडच्या एका लग्नाला गेला होता।
2: बरोबर।
3: आणि त्या मेहंदीच्या आणि याच्या कार्यक्रमात जी संगीताची उधळण झाली त्या याच्यात हे गाणं गायलं गेलं। आता हे पारंपरिक पद्धतीची चाल असलेलं आणि तसं निरर्थक गाणं त्या समारंभात गायलं गेलं। राज कपूरला ते गाणं अतिशय आवडलं आणि त्यांचे जयकिशनला ऐकवलं आणि सांगितलं की या चालीवर मला एक गाणं हवं चित्रपटात। जयकिशनला पण ती चाल आवडली, पण ती उडती चुटकी चाल आणि ज्या तऱ्हेनी लता मंगेशकर गाणं गात असत त्यालाही अजिबात मिळणारी जुळणारी चाल नव्हती, त्यामुळे लता मंगेशकर नकार देण्याची शक्यता होती। आता लता मंगेशकरांनी जर नकार दिला असता तर राज कपूर आणि जयकिशन काहीच करू शकले नसते, म्हणून जयकिशन यांनी असा तोडगा काढला की आपण या गाण्याची पूर्ण तयारी करू आणि लता मंगेशकरना यांना सांगू की आजपर्यंत थोडा वेळ उरलेला आहे, आपल्याकडे तालमीना पण फारसा वेळ नाहीये, तर हे गाण्याचं झटपट ध्वनिमुद्रण करत आहे तर ताबडतोब निघून या। त्याप्रमाणे लता मंगेशकर आल्या आणि त्यांच्या पद्धतीप्रमाणे एक दोनदा चाल ऐकल्यानंतर त्यांनी ती चाल आत्मसात केली, त्या उभ्या राहिल्या आणि पहिल्या स्टेजला त्यांनी ते गाणं शंकर जयकिशन आणि राज कपूर यांना जसं अपेक्षित होतं त्या ढंगात ते गाणं त्यांनी गाऊन पूर्ण केलं।
2: बर बर बर, खूप छान आठवण अगदी ही। आणि आता आता त्यातलं संगम मधलं एक थोडस लोकप्रिय नसलेलं गाणं पण खूप छान असलेलं गाणं आहे, ते विव्हियन लोबो यानं गायलं होतं, तर त्या गाण्याबद्दल सांगा थोडस।
3: त्या गाण्याचं वैशिष्ट्य असं की नायक आणि नायिका मधुचंद्रला युरोपमध्ये जातात, तर युरोपमध्ये जात असल्यामुळे राज कपूरची अशी इच्छा होती की युरोपियन भाषेतल्या ओळी अशा त्याचे जर आल्या तर त्या गाण्याचं एक वैशिष्ट्य निर्माण होईल आणि ते गाणं लोकप्रिय पण होईल आणि त्या चित्रपटाचं ते आकर्षण ठरेल। त्याप्रमाणे राज कपूरनी जयकिशनला सांगून ठेवलं होतं ते मुंबईला फोर्ट भागात जे गेलावड नावाचं एक हॉटेल
2: आहे,
3: त्या हॉटेलचा मालक हा जयकिशनचा शालक, जयकिशनच्या पत्नीचा पल्लवीचा भाऊ, तर तिथे जयकिशन रोज दुपारी जेवायला जात असेल। तर त्या हॉटेलमध्ये एकदा जयकिशन आणि शम्मी कपूर राज कपूर यांचे बंधू हे दोघं जण जेवायला गेले होते तर तिथे जे गाण्याचा कार्यक्रम चालू होता त्यात व्हिडिओ लोबो गाणं गात होता.
2: बर
3: ते गाणं आवाज ऐकल्यानंतर शम्मी कपूरनी जय किशनला सांगितलं की राज साहेब शोधत असलेला आवाज हाच आहे आपण याची शिफारस करूया. जय किशनला इथे पटलं आणि त्या व्हिडिओ लोबो त्या गायकाला घेऊन राज कपूर कडे ते गेले. राज कपूरला त्यांचा आवाज आवडला त्यांनी पसंती दिली आणि मग व्हिडिओ लोबो यांच्यावरच ते गाणं लिहिण्याची जबाबदारी टाकली. त्यांनी ते गाणं लिहिलं आणि रशियन स्पॅनिश ह्याच्या दोन तीन भाषांचा आधार घेऊन त्यांनी आय लव्ह यू ही एकत्र तीन चार भाषात लिहून स्वतः गायली.
2: इच लिबे डिच आय लव्ह यू
3: हा इच के बदी आय लव्ह यू अशा अर्थाचे ते शब्द आहेत. हा
2: आणि गंमत म्हणजे याच गाण्याची चाल पुढे राज कपूरनं त्याच्या एका चित्रपटात वापरली पुढे.
3: बरोबर आहे बरोबर आहे. राम तेरी गंगा मैलीमध्ये सुन साहेबा सुन म्हणून जे गाणं आहे
2: हो करेक्ट करेक्ट
3: ते गाणं राज कपूरनी याच मीटरमध्ये घेतलेलं आहे कारण या इश्कबाईचा मीटर राज कपूरच्या याच्यात भिनला.
2: हो हो हो बरोबर बरोबर.
3: आणि या गाण्याचं आणखी एक वैशिष्ट्य असं की हे गाणं फक्त त्यावेळेस म्हणजे आता ज्याला श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन म्हणत त्याला त्यावेळेस रेडिओ सिलोन असं म्हणत असत तर त्या रेडिओ सिलोन वरच्याच कार्यक्रमात हे गाणं लागायचं. हे गाणं ना विविध भारतीला कधी लागलं ना अखिल भारतीय रेडिओ केंद्रावर कधी प्रसारित झालं. आणखीन गंमत म्हणजे नंतर त्या व्हिडिओ लोबोचं काय झालं हेही कोणाला ठाऊक नाही. त्यांनी दुसऱ्या कुठल्याही चित्रपटात गाणं गायलेलं नाही आणि तो कुठे गेला हेही लोकांना माहिती नाही.
2: क्या बात आहे. म्हणजे फक्त एका गाण्यामुळे हा
3: एका गाण्यामुळे अजरामर झालेला गायक.
2: बर बर बर. आपण आता मला वाटतं हे जे दुर्मिळ गाणं हे आता प्रेक्षकांना ऐकूयात आपण रसिकांना ऐकूयात हे गाणं आणि लवकर परत येऊयात आपण ऐकत राहा. ओके.

0: रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा।
1: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। प्रकाश चांदे सरांशी आपण संगम या चित्रपटाच्या मेकिंग बद्दल आणि संगीताबद्दल बोलत आहोत। सर, आपण आतापर्यंत त्याच्या सगळ्या गाण्यांचा आढावा घेतला, त्याच्या कथेचा आढावा घेतला, यातील कलावंतांच्या अभिनयाबद्दल काय सांगणार तुम्ही? तीन जे मातब्बर कलाकार आहेत यातले, त्यांच्याबद्दल।
2: ते त्याच्याबद्दल सांगण्याआधी आणखीन एक प्रसंग तुम्हाला सांगावासा वाटतो। मागाशी ये मेरा प्रेम पत्रच्या गाण्यासाठी राज कपूरनी काही खास परवानग्या मिळवून आणल्या असा उल्लेख झालेला आहे। तर त्याच्यात आणखीन एका परवानगीचा उल्लेख करायचा आहे की या चित्रपटाचं चित्रीकरण परदेशी करायचं असं राज कपूरनी ठरवलं। संपूर्ण ताफा घेऊन परदेशात जायचं आणि काही दिवस काही महिने राहून चित्रीकरण करायचं, म्हणजे हजारो पाऊल याची गरज होती। त्यावेळेस चिनी युद्ध झाल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक बनलेली होती आणि आज विश्वास ठेवणार नाही कोणाला। त्यावेळेस सर्वसाधारण परदेशी जाणाऱ्या माणसाला 10 पाऊंड, त्यावेळेस 1 पाऊंडाची किंमत 14 रुपये होती, इतकंच परदेशी चलन मिळत असेल। तर इतक्याच्या माणशी 10 पाऊंड मध्ये काही भागणार नव्हतं। पण राज कपूर असा धाडसी निर्माता होता की त्यांनी अर्थ खात्याकडे अर्ज केला, त्यांना देऊन दिलं की मी जेवढं आता तुमच्याकडनं परदेशी चलन घेणार आहे त्याच्या 4 पट चलन मिळवून देईन असं मी तुम्हाला लेखी हमी देत आहे। त्यामुळे अर्थ खात्याने त्याचं मंजूर केलं कर्ज। मात्र गंमत अशी झाली की लोकसभेत त्याच्यावर गदारोळ उडाला। सर्वसामान्य माणसाला 10 पाऊंडाच्या वर मिळत नसताना राज कपूर असे कोण लागून गेले की त्यांच्यासाठी हे झाले। त्यावेळेस अर्थमंत्री आणि उपअर्थमंत्री यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण खासदारांचं समाधान झालं नाही। त्यावेळेस पंतप्रधान पंडित नेहरू हे उठले, त्यांची आणि राज कपूर दिलीप कुमार यांचीही वैयक्तिक मैत्री होती। त्याला अनुसरून पंडितजींनी असं सांगितलं की हे मी वैयक्तिक आणि पंतप्रधानांच्या खास अधिकारात मंजूर केलेलं आहे, कारण या माणसांनी जी हमी घेतलेली आहे त्याच्यावर माझा विश्वास आहे। आता पंडितजींनी असं उत्तर दिल्यानंतर सभासद शांत झाले। मात्र राज कपूरनी आपला शब्द इतका पाळला की इराणमध्ये तेहरान या गावी या चित्रपटाची विक्री झाली प्रदर्शनासाठी, तिथे त्याला 1 लाख पाऊंड मिळाले।
1: अरे बापरे, प्रचंड प्रचंड एकदम
2: प्रचंड प्रचंड
1: अफाट। तर आपण याच्या अभिनयाबद्दल बोलतो, तीन कलाकार तर मातब्बर होते, त्यासोबत ललिता ललिता पवार देखील चित्रपटात होत्या, बाकी कलाकार।
2: मुळात ही कथा तिघांची होती, हे तिघ अत्यंत मातब्बर कलाकार होते। राज कपूर स्वतः प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, वैजयंती माला मागे सांगितल्याप्रमाणे विकसित जाणारी अभिनेत्री, आणि राज कपूर हा इतका शहाणा दिग्दर्शक होता आणि चाणाक्ष की ज्यावेळेस राजेंद्र कुमार हा लोकप्रियतेच्या बाबतीत या तिघांच्या मांडीला मांडी लावून बसणारा अभिनेता झालेला होता। त्यामुळे तो ही दुय्यम भूमिका स्वीकारेल याच्यावर राज कपूरचा विश्वास नव्हता। किंबहुना राज कपूरनी जेव्हा राजेंद्र कुमारला अशी विनंती केली त्यात राजेंद्र कुमारच्या चाहत्यांनी त्याला बजावलं की ही दुय्यम भूमिका तू स्वीकारू नकोस, तुझं 1 नंबरचं स्थान दळमळीत होईल। पण राज कपूर सारख्या निर्माता दिग्दर्शकाकडे आपल्याला प्रवेश मिळतोय आणि आरके कॅम्प मध्ये आपल्याला जायला मिळतंय या आनंदात राजेंद्र कुमारनी त्या संधीला होकार दिला। आणि राज कपूरचं चाणक्ष पण असत की राज कपूर राजेंद्र कुमारला दिग्दर्शन म्हणून काही करत नसे, संवाद कसे बोलत आहे काही सांगत नसे, तो सांगायचा हा प्रसंग आहे याच्यात आणि हे संवाद आहे,
1: तुझ्या
2: तू मनन कर आणि तुझ्या पद्धतीने तू संवाद बोल, मला ते मान्य असते। आता अशी जबाबदारी टाकल्यानंतर आणि तोपर्यंत राजेंद्र कुमारनी सुद्धा व्ही शांताराम, मेहबूब, बी आर चोप्रा, वासन, श्रीधर अशा नामवंत दिग्दर्शकांकडे काम केलेलं असल्यामुळे त्यांनी ती भूमिका आणि त्याचं वजन स्वतःच्या खांद्यावर पेरलं आणि एक अप्रतिम भूमिका सादर केली असं निःसंशय म्हणता येतं।
1: व्हेरी गुड, व्हेरी गुड। आता आपण थोडं जरा कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे सरकतोय आपण, तर या चित्रपटातल्या आणखी ज्याला आपण ट्रिविया म्हणू शकतो अशा की अशा काय गमती जमती झाल्या होत्या या चित्रकटाच्या दरम्यान किंवा रिलीज झाल्यानंतर देखील? मला वाटतं तुम्ही एक त्या याची आठवण त्या पुस्तकात लिहिली की ताशकंद कराराच्या वेळेला यातल्या एका गाण्याचे हा ती जरा आठवण सांगा ना.
2: हा त्याच्या आधी याचं वैशिष्ट्य असं झालं की मुंबईला जो भडकमकर मार्ग आहे म्हणजे लॅमिंग्टन रोड तर तिथे लॅमिंग्टन या नावाचा एक चित्रपटगृह होतं. तर ते चित्रपटगृह पाडून तिथे अप्सरा नावाच्या नवीन चित्रपटगृहाची निर्मिती झालेली होती. तर त्या अप्सराचं उद्घाटन त्या संगमच्या चित्रपटांनी झालेलं आहे. हा चित्रपट तिथे प्रदर्शित झाला आणि तो एवढा गाजला की त्यामुळे त्याची काळ्या बाजारात प्रचंड तिकीट विकली गेली आणि काही काहींनी त्या काळ्या बाजारात अतिशय भरपूर पैसा केला. आणि एक ट्रिव्हिया म्हणजे असं आम्ही ऐकलं की एका काळा बाजार करणाऱ्या माणसांनी तर मुंबईत त्या काळात 2 खोल्या विकत घेतल्या राहण्यासाठी. इतकं त्याचं हे वैशिष्ट्य आहे.
1: ताशकंद कराराचं वैशिष्ट्य
2: ताशकंद कराराचं वैशिष्ट्य म्हणजे त्या ती गंमत अशी आहे की 1965 साली भारत आणि पाकिस्तान याच्यात युद्ध झालं आणि त्या युद्धाची शेवटी जो समेट करार व्हायचा होता तो 1966 जानेवारीत रशियातल्या ताशकंद येथे झाला आणि तो करार पूर्ण झाला आणि नंतर संध्याकाळी भारत आणि पाकिस्तान यांच्या डेलिगेट्सच्या स्वागतासाठी आणि मनोरंजनासाठी रशियन बॅलेचा कार्यक्रम सादर केला गेला. तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की रशियात राज कपूर आणि हिंदी गाण्यांबद्दल प्रचंड क्रेज आहे आणि तिथले लोक हिंदी गाणी मनापासून गातात. तर भारत आणि पाकिस्तानचे प्रतिनिधी जे बसलेले आहेत हे लक्षात घेऊन बॅले मधली ती एक मुलगी नाच करताना क्या करू राम मुझे बुड्ढा मिल गया हे गाणं म्हणत होती आणि त्याच्यावर नृत्य करत होती. मात्र ती गायिका आणि नर्तकी ही रशियन असल्यामुळे तिला हिंदी उच्चार अर्थातच नीट येत नव्हते आणि त्यामुळे बुड्ढाचा उच्चार ती भुट्टा असा करत होती. त्याच्यात गमतीचा भाग असा होता की भारत आणि पाकिस्तानचे जे निमंत्रित मंडळ होतं त्याच्यात पाकिस्तानचे नंतर पंतप्रधान झालेले झुल्फिकार अली भुट्टो ते स्वतः हजर होते आणि आपल्या भारताचे रशियातले राजदूत टीएन कौल यांनी म्हटलं अरे क्या करू राम मुझे भुट्टा मिल गया क्या करू राम मुझे भुट्टा मिल गया असं ऐकू येत आहे. ते ऐकून अर्थातच भारतीय प्रतिनिधींच्या मध्ये हास्याची लकेर निर्माण झाली.
1: बर खूप छान. चांदे सर या चित्रपटाला जे अवॉर्ड मिळाले होते त्यामध्ये प्रामुख्यानं फिल्मफेअरचं राज कपूरला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचं त्यानंतर वैजयंतीमाला यांना अभिनेत्रीचं त्याचप्रमाणे एडिटिंगचं देखील राज कपूर यांना पारितोषिक मिळालं होतं. सरते शेवटी तुम्ही काय सांगाल या सिनेमाबद्दल आणखी तुमच्याबद्दल?
2: या सिनेमाबद्दल मी असं आहे ना की हा नेहमी वारंवार कथा सांगाव्यात आणि कथांची उजळणी कराव्यात असा चित्रपट आहे. कारण राज कपूरचे तोपर्यंत 9 चित्रपट निर्माण झालेले होते आणि ते सगळे कृष्ण लेव्हलच्या रंगात होते ब्लॅक अँड व्हाईट होते. तर त्यामुळे त्याची जाहिरात सुद्धा अमीन सयामीच्या आवाजात आग से लेकर जिस देश में गंगा बहती तक मनोरंजन के 9 युग थे आज मनोरंजन का 10वा रंगीन युग शुरू हो रहा है असं अमीन सयामीच्या ढंगाळ आवाजात त्याची जाहिरात होत असेल. आणि त्या काळात जवळजवळ 11 नामांकन या चित्रपटाला मिळालेली होती फिल्मफेअरची आणि ती म्हणजे अशी चित्रपट दिग्दर्शन अभिनेता अभिनेत्री सहाय्यक अभिनेता कथा संगीत दिग्दर्शन गीत पुरुष पार्श्वगायक संकलन आणि ध्वनिमुद्रण अशी 11 त्याला नामांकन मिळाली होती. आणि दिग्दर्शक राज कपूर संकलक राज कपूर उत्कृष्ट अभिनेत्री वैजयंतीमाला आणि ध्वनिमुद्रण आझादी आणि 4 पारितोषिक त्या चित्रपटाने प्राप्त केली. शिवाय बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशनची 6 पारितोषिक मिळाली वगैरे ही वेगळीच.
1: राज कपूर वैजयंतीमाला राजेंद्र कुमार यांचा संगम हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज 18 जून रोजी 56 वर्ष पूर्ण होत आहेत आणि ह्या 56 वर्षापूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या आठवणी आज प्रकाश चांदे सर आपल्याला मोठ्या खुमासदार पद्धतीने सांगत होते. सर धन्यवाद तुम्ही आमच्या श्रोत्यांशी संवाद साधल्याबद्दल. आपण असंच पुन्हा कधीतरी एका वेगळ्या चित्रपटाबद्दल बोलूयात. धन्यवाद. ऐकत रहा 107.8 रेडिओ पुणेरी आवाज. धन्यवाद.
2: धन्यवाद. नमस्कार.

0: नमस्कार, आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM पर। मैं स्मिता जयकर, खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्या सोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा। तर श्रोते हो, मी तुम्हाला दर रविवारी दुपारी 2 वाजता भेटायला येत असतो आपल्या साहित्यिक मान्यवरांच्या सुंदर सुंदर कविता आणि चारोळ्या घेऊन। आपण या शोमध्ये विषयाचं बंधन दिलेलं नव्हतं, त्यामुळे सर्व साहित्यिकांनी आपापल्या आवडीच्या खूप अप्रतिम आणि सुंदर अशा रचना ज्या आहेत त्या पाठवलेल्या आहेत। त्या रचनांचा आपण आस्वाद घेणार आहोत आजच्या शोमध्ये। आणि आपल्या साहित्यिक मान्यवरांच्या रचनांकडं वळण्यापूर्वी मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की ओंजळ बरका होईना मी सुख कायम वाटतो, ओंजळ बरका होईना मी सुख कायम वाटतो, पण खरंच कधी माझ्यासाठी कोणाच्या डोळ्यात अश्रू दाटतो। ओंजळ बरका होईना मी सुख कायम वाटतो, पण खरंच कधी माझ्यासाठी कोणाच्या डोळ्यात अश्रू दाटतो। ही माझी एक चारोळी होती। आणि जास्त विलंब न लावता आपण आपल्या आजच्या शोकडे वळूया। आजच्या शोमधल्या पहिल्या रचनेमध्ये अंजना कर्णिक मॅडम यांनी बहार या शीर्षकाखाली अप्रतिम अशी रचना पाठवलेली आहे, ज्यामध्ये मॅडम लिहित आहेत। अंजना कर्णिक मॅडम यांनी बहार या शीर्षकाखाली लिहिलं आहे की शाल रंगीत फुलांची वसंताने दिली सृष्टीला, दरवळ मदनबाणाची शृंगारली वनराणीला। शाल रंगीत फुलांची वसंताने दिली सृष्टीला, दरवळ मदनबाणाची शृंगारली वनराणीला। बहाव्याची सोनझुंबरे गुलमोहर लाल रंगला, बहाव्याची सोनझुंबरे गुलमोहर लाल रंगला। गर्द जांभळे तलमतुरे जाकरंदा मत्त बहरला, गर्द जांभळे तलमतुरे जाकरंदा मस्त बहरला, मस्त बहरला। तर गुलमोहर आणि जाकरंदा हे बहरलेले आहेत, ते या उन्हाळ्यामध्ये बहरतात। सृष्टीची दरवळ खूप अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती पुढच्या एका कवितेमध्ये, विजय रमेश बामुगडे सरांनी लिहिले पुणे येथून। विजय रमेश बामुगडे सर लिहित आहेत पुणे येथून की खोट्यांच्या या बाजारात सत्य रोज जळतं आहे, खोट्यांच्या या बाजारात सत्य रोज जळतं आहे, नजरेसमोर सगळ्यांच्या न्यायही गप्प बसत आहे, नजरेसमोर सगळ्यांच्या न्यायही गप्प बसत आहे। आणि सर पुढं असं लिहित आहेत की विजय म्हणतो उठ आता या खोट्या जगाशी लढायला, विजय म्हणतो उठ आता या खोट्या जगाशी लढायला। भीतीच्या त्या साखळदंडात आयुष्यच अडकत आहे, भीतीच्या त्या साखळदंडात आयुष्यच अडकत आहे, आयुष्यच अडकत आहे। तर खोट्यांच्या या बाजारात जळणाऱ्या सत्याला वाचवण्यासाठी उठ, स्वतःला तयार कर आणि त्या खोट्या जगाशी लढ, असं शब्दांकन सरांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होतं श्रोते हो। आणि या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या रचनेकडे वळूया, जे आपल्याला पाठवलेली आहे सौ सीता विशाल राजपूत मॅडम यांनी, श्री शंकर विद्यालय घाटनांदूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून। सौ सीता विशाल राजपूत मॅडम लिहित आहेत श्री शंकर विद्यालय घाटनांदूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून। स्वतःसाठी या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की माझे आकाश उडण्यासाठी, मोकळा श्वास घेण्यासाठी, भूतकाळात रमण्यासाठी काही क्षण स्वतःसाठी। माझे आकाश उडण्यासाठी, मोकळा श्वास घेण्यासाठी, भूतकाळात रमण्यासाठी काही क्षण स्वतःसाठी। तू तुझे जप मधुर क्षण आणि मला माझे जपू दे, तू तुझे जप मधुर क्षण आणि मला माझे जपू दे। अबोल गीत ओठांवर न सांगताच फुलू दे, अबोल गीत ओठांवर न सांगताच फुलू दे। वाह वाह। तर काही क्षण हे स्वतःसाठी जगले पाहिजे, काही क्षण ज्या क्षणांमध्ये कोणीही भागीदार नसला पाहिजे, ते मधुर क्षण जपण्यासाठी काहीसा वेळ हा स्वतःसाठी असला पाहिजे। खूप अप्रतिम सुंदर असे भाव या कवितेमध्ये होते। पुढच्या एका कवितेमध्ये सौ सुजाता जयंत बोबडे मॅडम लिहित आहेत यवतमाळ येथून। सौ सुजाता जयंत बोबडे मॅडम यांनी यवतमाळ येथून लिहिले
2: की सात जोडीदाराची या शीर्षकाखाली की तुझी नि माझी जोडी लाखात शोभुनी दिसे जिंकू जग हे सारे सोबतीला जेव्हा तू असे। तुझी नि माझी जोडी लाखात शोभुनी दिसे जिंकू जग हे सारे सोबतीला जेव्हा तू असे। करू संकटावरी मात साथ मिळे जोडीदाराची करू संकटावरी मात साथ मिळे जोडीदाराची सर्वत्र दिसेल पदरी यश मग काय कमी असे जगण्याची सर्वत्र दिसेल पदरी यश मग काय कमी असे जगण्याची मग काय कमी असे जगण्याची। वाह, तर जोडीदाराची साथ असल्यावर प्रत्येक संकटांवर मात करता येते आणि काहीच कमी पडत नाही। खूप अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते। पुढच्या एका रचनेमध्ये युवराज राजीगरे चुएकर सरांनी कोल्हापूर येथून लिहिले आहे। युवराज राजीगरे चुएकर सर लिहित आहेत कोल्हापूर येथून। आई या शीर्षकाखाली की गेली माझी माऊली मायेची ती सावली शोध तुझा घेत मन दिशा आज अंधारली। गेली माझी माऊली मायेची ती सावली शोध तुझा घेत मन दिशा आज अंधारली। वाटेवरचे काटे माझ्या तूच आई वेचले वाटेवरचे काटे माझ्या तूच आई वेचले तुला दंडवत तुला करता दंडवत देव मला भेटले तुला करता दंडवत देव मला भेटले देव मला भेटले। आणि खूप गहिरास शब्दांकन या रचनेमध्ये होतं की तुला दंडवत केल्यावर आई मला देव भेटले। तर आई हा प्रत्येकाचा एक हळवा कप्पा असतो। आईच्या आठवणी अप्रतिमरित्या सरांनी शब्दबद्ध केलेल्या होत्या। आणि पुढच्या एका कवितेमध्ये संजय कपूरचंद महाजन सरांनी अहिल्यानगर येथून लिहिलं आहे। संजय कपूरचंद महाजन सर लिहित आहेत अहिल्यानगर येथून। श्रद्धेचा देत बळी अंधश्रद्धा माजली भोंदूबाबाच्या मागे सुशिक्षित पिढी लागली। श्रद्धेचा देत बळी अंधश्रद्धा माजली भोंदूबाबाच्या मागे सुशिक्षित पिढी लागली मिळवत राजाश्रय होतो भोंदूबाबा महान मिळवत राजाश्रय होतो भोंदूबाबा महान त्यांच्या कारस्थानाने लाज ठेवली गहाण त्यांच्या कारस्थानाने लाज ठेवली गहाण। आणि खरं आहे की आपण श्रद्धेचा बळी देऊन अंधश्रद्धा माजवत असतो। भोंदूबाबाच्या मागे लागून ही पिढी जी आहे जी सुशिक्षित पिढी आहे ती सुद्धा अगदी स्वतःचं जी विचार करण्याची क्षमता आहे ती गहाण ठेवते। खूप एक वास्तव मांडणारी सरांची ही रचना होती। पुढच्या दोन चारोळ्यांकडे वळूया ज्यामध्ये रेखा विद्याधर टापरे मॅडम यांनी भोर पुणे येथून लिहिलं आहे। रेखा विद्याधर टापरे मॅडम लिहित आहेत भोर पुणे येथून की संस्काराचे धडे स्वीकारावे माणसाबरोबर नाते जोडावे संस्काराचे धडे स्वीकारावे माणसाबरोबर नाते जोडावे हे विश्वच आहे माझे घर असे मना मनात घडावे हे विश्वच आहे माझे घर असे मना मनात घडावे। तर खूप सुंदर सामाजिक संदेश मॅडमच्या या रचनेमध्ये होता की संस्काराचे धडे स्वीकारून माणसांबरोबर नातं जोडावं। दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की गोडवा माणसात असावा थोडी असावी माणुसकी गोडवा माणसात असावा थोडी असावी माणुसकी प्रेम द्यावे प्रेम घ्यावे बिलकुल नसावी फुसकी प्रेम द्यावे प्रेम घ्यावे बिलकुल नसावी फुसकी। तर माणसात गोडवा असावा माणुसकी असावी याबद्दलचे भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये शोध माणसाचा या शीर्षकाखाली सुरेश अनंत तारे सरांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले शोध माणसाचा या शीर्षकाखाली सुरेश अनंत तारे सर लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून की मुखवटे चढवून फिरतात चेहरे भोवती स्वार्थाचे दाटले पहारे। वाह, मुखवटे चढवून फिरतात चेहरे भोवती स्वार्थाचे दाटले पहारे माणुसकीच्या या वाळवंटात शोधूया प्रेमाचे जिवंत झरे। क्या बात आहे, मुखवटे चढवून फिरतात चेहरे भोवती स्वार्थाचे दाटले पहारे माणुसकीच्या या वाळवंटात शोधूया प्रेमाचे जिवंत झरे जाणीव ठेवून माणुसकीची फुंकर दुःखावर घालूया जाणीव ठेवून माणुसकीची फुंकर दुःखावर घालूया स्वार्थाच्या या गर्दीमध्ये स्वार्थाच्या या गर्दीमध्ये माणूस हरवलेला शोधूया माणूस हरवलेला शोधूया। क्या बात आहे, क्या बात आहे। आणि खरं आहे श्रोते हो की मुखवटे चढवून चेहरे फिरतात स्वार्थी असतात जे या अवतीभोवती असतात आणि माणसकीच्या या वाळवंटामध्ये आपण प्रेमाचे जिवंत झरे शोधूया जे सध्या दुर्मिळ आहे. माणुसकीचे झरे दुर्मिळ होत आहे. कोणाच्या दुःखावर फुंकर घालायला कोणी येत नाही. जो तो स्वार्थी आहे प्रत्येक गोष्ट करताना मला यातून काय मिळणार हा विचार माणूस करतो आहे. तो व्यवहारी झाला आहे माणूस. आणि या व्यवहारी जगामध्ये माणुसकीचं वाळवंट जे आहे त्याच्यामध्ये प्रेमाचे जिवंत झरे शोधण्याचा खूप अप्रतिम सुंदर संदेश सरांनी त्यांच्या या रचनेमध्ये दिलेला होता. पुढच्या एका कवितेमध्ये उपेंद्र रोहनकर सर लिहित आहेत गडचिरोली येथून. उपेंद्र रोहनकर सरांनी गडचिरोली येथून लिहिले अमर प्रेम शीर्षकाखाली की प्रेम अमुचे अमर राहील म्हणती लोक मला अवकाळी. प्रेम अमुचे अमर राहील म्हणती लोक मला अवकाळी. ब्रेकअप नव्हता माझा मुळी हालत माझी बघ खिळखिळी. ब्रेकअप नव्हता माझा मुळी हालत बघ माझी बघ खिळखिळी. तू वर्षा अंबरात मी पृथ्वी खाली. तू वर्षा अंबरात मी पृथ्वी खाली. अनरिटेबल तू अनरिटेबल तू कशी मी कळवू खुशाली. वाट नको पाहू आता त्या दिवसाची. वाट नको पाहू आता त्या दिवसाची. कोसळ एकदा मजवर कर तुझ्या हवाली. कोसळ एकदा मजवर कर तुझ्या हवाली कर तुझ्या हवाली. वा तर प्रेम अमुचे अमर राहील म्हणती लोक मला अवकाळी. तर प्रेम जे खरं असतं प्रेम जे अमर असतं ते कधीच अवकाळी नसतं. अमर प्रेम हे कायम त्याग आणि डिव्होशनवर डिपेंड असतं. कारण आपण जेवढं देतो त्याच्या कितीतरी पटीनं ते आपल्याला परत मिळत असतं. आणि प्रेम ही भावनाच अशी आहे की ज्यामध्ये घेणं नसतं तर देणं असतं, नाही का. तर खूप अप्रतिम सुंदर शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं. पुढच्या रचनेकडे वळूया. श्री रमेश रामचंद्र मुळे सरांनी चाकण जिल्हा पुणे इथून लिहिले. श्री रमेश रामचंद्र मुळे सर लिहित आहेत चाकण जिल्हा पुणे इथून की पंखात बळ तुझ्या येऊ दे सगळे आसमंत कवेत तुझ्या मावू दे. वा पंखात बळ तुझ्या येऊ दे सगळे आसमंत कवेत तुझ्या मावू दे. उंच उंच आभाळात बिंधास्त घे भरारी असामान्य कर्तृत्व तुझे जगास पाहू दे. उंच उंच आभाळात बिंधास्त घे भरारी असामान्य कर्तृत्व तुझे जगास पाहू दे. पण ज्यांनी वाढवले सांभाळले त्या मायबापांची जाणीव तुझ्या अंतरी राहू दे. पण ज्यांनी वाढवले सांभाळले त्या मायबापांची जाणीव तुझ्या अंतरी राहू दे. ज्या घरट्यात खेळलास बागडलास. ज्या घरट्यात खेळलास बागडलास त्या घरट्याचे ऋण ध्याने असू दे. त्या घरट्याचे ऋण ध्याने असू दे. आणि खरं आहे की तुझ्या पंखात बळ येऊ दे सगळं आसमंत तुझ्या कवेमध्ये मावू दे. तू उंच भरारी घे. हे करत असताना ज्यांनी वाढवलं ज्यांनी तुझ्या पंखांना बळ दिलं त्यांची आठवण जरूर ठेव. ज्या घरट्यातून तू उंच उडायला शिकलास त्या घरट्याचं ऋण लक्षात राहू दे. खूप अप्रतिम सुंदर संदेश सरांच्या या रचनेमध्ये होता श्रोते हो. आणि पुढच्या आपण कवितेकडे वळूया. वर्षा झानपुरे एकबोटे मॅडम लिहित आहेत पाटोदा जिल्हा बीड येथून. वर्षा झानपुरे एकबोटे मॅडम यांनी पाटोदा जिल्हा बीड येथून लिहिलंय की कवितेचा लळा मनाने सोसलेल्या वेदनांच्या उष्ण झळा. कवितेचा लळा मनाने सोसलेल्या वेदनांच्या उष्ण झळा. विसरता येतात जेव्हा लागतो कवितेचा लळा. विसरता येतात जेव्हा लागतो कवितेचा लळा. शब्दांशी मैत्रीचे नाते जुळते खास. शब्दांशी मैत्रीचे नाते जुळते खास. सत्यात उतरतो मग सुखस्वप्नांचा भास. सत्यात उतरतो मग सुखस्वप्नांचा भास. आणि खरं आहे की जेव्हा शब्दांची मैत्री होते तेव्हा खास असं नातं जुळून जातं आणि आपण त्या शब्दांमध्ये आपलं सुखदुःख पाहतो. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या कवितेमध्ये होतं. पुढच्या एका रचनेमध्ये सौ मनीषा दिवाकर मॅडम लिहित आहेत पुणे इथून. सौ मनीषा दिवाकर मॅडम यांनी पुणे इथून लिहिले एक मनातील षडरिपूंचे द्वंद्वयुद्ध दुसरे जगावर लादलेले वेदनादायी विनाशी महायुद्ध. एक मनातील षडरिपूंचे द्वंद्वयुद्ध दुसरे जगावर लादलेले वेदनादायी विनाशी महायुद्ध, एक खोलवर पोकळी त्यात भरडली जाणारी मने सगळी, एक खोलवर पोकळी त्यात भरडली जाणारी मने सगळी, युगानुयुगे चालत आलेला हा अनाठाई प्रहार, युगानुयुगे चालत आलेला हा अनाठाई प्रहार, काळाच्या मुखात प्रवेश करणारा नरसंहार, काळाच्या मुखात प्रवेश करणारा नरसंहार, तटस्थ राहून सर्व क्षणांचा तो प्रत्यक्षदर्शी, तटस्थ राहून सर्व क्षणांचा तो प्रत्यक्षदर्शी, संयमाची किंमत सांगणारा जन्मजन्मांतरीचा सोबत श्री भगवंत सर्वसाक्षी, संयमाची किंमत सांगणारा जन्मजन्मांतरीचा सोबत श्री भगवंत सर्वसाक्षी, जय श्री कृष्ण। आणि खराय दोन युद्ध, जे एक मनातील षडरिपुंच द्वंद्व आणि दुसरं जगावर लादलेलं युद्ध, त्यामध्ये भरडणारा माणूस आणि त्याची मन, आणि संयमाची किंमत सांगणारा तो सर्वसाक्षी श्री भगवंत। खूप अप्रतिम भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो, आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात, आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरचे कैलाससोबत। आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर।

0: जिंदगी आसान बनाने के लिए आइए सुनते हैं शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: जैसे सरकार ने नियम बनाया कि टीचर्स स्टूडेंट्स पर हाथ नहीं उठा सकते, पहले उठा देते थे, ऐसे ही थोड़ा सा रूलर मारा, किसी ने चौक मारा, ऐसे ही थोड़ा सा रूलर मारा, किसी ने चौक मारा, किसी ने थोड़ा, फिर लॉ बन गया कि नॉट अलाउड, उस दिन के बाद बंद हो गया। तो हम लॉ सरकार क्यों बनाए, हम अपने लिए खुद के लिए लॉ बनाएंगे ना, कि मेरे लिए और जो मेरा एनवायरमेंट है वहां पे ये चीज कितनी हानिकारक है। हम एक दर्द का एनवायरमेंट क्रिएट कर रहे हैं जहां हीलिंग होनी चाहिए। और फिर जब एक ने दूसरे को डांटा, दूसरे ने तीसरे को डांटा, तीसरे ने चौथे को डांटा, तो फिर पांचवे ने तो इरिटेट होके बात कर ही लेनी है।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या सुंदर सुंदर रचनांकडे वळण्यापूर्वी मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की मी स्वतःच माझ्यासाठी नेहमी बनत असतो आरसा, मी स्वतःच माझ्यासाठी नेहमी बनत असतो आरसा, म्हणून जग काय म्हणते याचा फरकच पडत नाही फारसा, म्हणून जग काय म्हणते याचा फरकच पडत नाही फारसा। आणि माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये मी लिहिले की घिरट्या घालतं मन अवतीभवती स्वतःचं अस्तित्व शोधण्यासाठी, घिरट्या घालतं मन अवतीभवती स्वतःचं अस्तित्व शोधण्यासाठी, मीही शांत असतो तेव्हा मुद्दाम, मीही शांत असतो तेव्हा मुद्दाम, आपलं कोण परकं कोण बघण्यासाठी, आपलं कोण परकं कोण बघण्यासाठी। त्यामुळं बऱ्याच वेळा परिस्थिती जर विपरीत असेल तर संयम ठेवला पाहिजे, परिस्थिती जर आपल्या प्रतिकूल असेल तर आपण वेळेची वाट पाहिली पाहिजे, ती वेळ निघून जाण्याची वाट पाहिली पाहिजे, नाही का। आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यास भावना शून्य या शीर्षकाखाली सौ रोहिणी अशोक गंधेवार मॅडम यांनी मलकापूर अकोला येथून सुंदर अशी कविता पाठवलेली आहे। सौ रोहिणी अशोक गंधेवार मॅडम लिहित आहेत मलकापूर अकोला येथून भावना शून्य या शीर्षकाखाली। मोबाईल भावना शून्य असलेल्या जगात वावरताना सदा, मोबाईल भावना शून्य असलेल्या जगात वावरताना सदा, वरवरचे प्रेम जिव्हाळा नजरेस बोथट होत जातोय कायदा, चौकोनी प्रचलित कुटुंब असावे भावना शून्यता वाढली आता, चौकोनी प्रचलित कुटुंब असावे भावना शून्यता वाढली आता, ज्येष्ठ नागरिकांना जाणवते पूर्वीपेक्षा सद्य पीडित वावरता, ज्येष्ठ नागरिकांना जाणवते पूर्वीपेक्षा सद्य पीडित वावरता। तर भावना शून्यता ही वाढलेली आहे, याबद्दलचे मॅडमचे हे सुंदर असे भाव होते। आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेमध्ये लिव्ह अँड रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये श्री माधव सुकऱ्या गुरव सरांनी देधक्का मार या नावाने जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा मुक्काम कवाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे इथून लिहिलंय। आणि सर लिहित आहेत लिव्ह अँड रिलेशनशिपच्या अनुषंगाने की हल्ली फार जणांचं सूत बस ट्रेन कॉलेज कॅफेत जमत असते, त्या सुताने नात्यांची वीण बनण्यास वेळ लागे म्हणून त्यांना लग्नाची घाई नसते, हल्ली फार जणांचं सूत बस ट्रेन कॉलेज कॅफेत जमत असते, त्या सुताने नात्यांची वीण बनण्यास वेळ लागे।

मेहमुदा शेख मॅडम यांनी गुलपरी या नावाने श्री क्षेत्र देहूगाव पुणे येथून लिहिले अन्याय या शीर्षकाखाली की अन्यायाचा खून इथे जर वेळीच झाला असता, अन्यायाचा खून इथे जर वेळीच झाला असता, दुश्मनीचा अजात शत्रू कधीच मेला असता. अन्यायाचा खून इथे जर वेळीच झाला असता, दुश्मनीचा अजात शत्रू कधीच मेला असता. जुगार झाली सत्ता येथे, राजकारणी झाले वेडे. जुगार झाली सत्ता येथे, राजकारणी झाले वेडे. कुणी कुणाच्या मानेवर बघा बसतील बनून चेडे. कुणी कुणाच्या मानेवर बघा बसतील बनून चेडे, बनून चेडे. तर अन्याय आणि या अन्यायाला वेळी दूर केलं तर दुश्मनी संपली असती. या अनुषंगानेचे मॅडमचे हे सुंदर भाव आणि यासोबतच पुढच्या एका कवितेमध्ये मराठी माणूस या विषयाच्या अनुषंगानं कणखर पाना या शीर्षकाखाली मानसी जामसंडेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिले कणखर पाना या शीर्षकाखाली मानसी जामसंडेकर मॅडम लिहित आहेत गोवा येथून. आहे मराठी माणूस सह्याद्री परी कणखर, जरी कोसळली संकट लढवई या तो निडर. आहे मराठी माणूस सह्याद्री परी कणखर, जरी कोसळली संकट लढवई या तो निडर. मोडेन पण वाकणार नाही मराठी माणसाचा बाणा. वाह. मोडेन पण वाकणार नाही मराठी माणसाचा बाणा. मराठी माय बोली मुखी स्वाभिमानी त्याचा कणा. मराठी माय बोली मुखी स्वाभिमानी त्याचा कणा. स्वाभिमानी त्याचा कणा. आणि खरं आहे की मराठी माणूस जो सह्याद्रीसारखा कणखर आहे, तो लढवाई आहे, तो निडर आहे. आणि मराठी मायबोली त्याच्या मुखी आहे, जी त्याच्या स्वाभिमानाचा कणा आहे. खूप अप्रतिम शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका रचने दोन चारोळ्यांमध्ये पूर्णिमा देसाई मॅडम यांनी मडगाव गोवा येथून लिहिलं आहे. पूर्णिमा देसाई मॅडम लिहित आहेत मडगाव गोवा येथून दोन चारोळ्या मॅडमनी पाठवलेल्या आहेत. पहिल्या चारोळीत मॅडम लिहित आहेत की तुझ्या लॉकरच्या कप्प्यात कितीतरी आठवणी माझ्या दडल्या असतील. तुझ्या लॉकरच्या कप्प्यात कितीतरी आठवणी माझ्या दडल्या असतील. जरा त्यांना बाहेर येण्याची संधी दे ना. जरा त्यांना बाहेर येण्याची संधी दे ना. पाहिजे तर सगळे चार्जेस घे ना. पाहिजे तर सगळे चार्जेस घे ना. वाह. तर तुझ्या लॉकरच्या कप्प्यामध्ये असलेल्या आठवणी ज्या आहेत तर त्यांना बाहेर येऊ दे. खूप अप्रतिम हळवे असे भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की प्रत्येक गंभीर चेहऱ्यामागे ना एक छोटंसं चिमुकलं हळवं मन लपलेलं असतं. प्रत्येक या गंभीर चेहऱ्यामागे ना एक छोटंसं चिमुकलं हळवं मन लपलेलं असतं. तिथल्या कप्प्यात कधी कधी ते वेळ काढून आत्तापर्यंतच्या प्रवासाची वजाबेरीज घेत असतं. आत्तापर्यंत प्रवासाची वजाबेरीज घेत असतं. आणि खरं आहे की एक हळवं मन, एक छोटंसं चिमुकलं हळवं मन हे प्रत्येक चेहऱ्यामागं लपलेलं असतं. आणि ते पाहता आलं की आयुष्याचा प्रवास हा खूप सुंदर होतो. खूप अप्रतिम सुंदर अशा दोन ही चारोळ्या होत्या. पुढच्या कवितेमध्ये भारती थोरात मॅडम लिहित आहेत बार्शी जिल्हा सोलापूर येथून. भारती थोरात मॅडम यांनी बार्शी जिल्हा सोलापूर येथून लिहिलं आहे की येता ऋतू उन्हाळा सृष्टी होरपळते सोसते झाळा. येता ऋतू उन्हाळा सृष्टी होरपळते सोसते झाळा. वळीव आणतो गारवा घेतो सुखद पानकळा. वळीव आणतो गारवा घेतो सुखद पानकळा. येती अनुभव सुखदुःखाचे जसे चटके दुःखाचे. येती अनुभव सुखदुःखाचे जसे चटके दुःखाचे. ते सुखद क्षण गारव्याचे हे जीवन अनुभवाचे. तसे सुखद क्षण गारव्याचे हे जीवन अनुभवाचे. हे जीवन अनुभवाचे. आणि खरं आहे की उन्हाळ्यामध्ये सृष्टी होरपळते, सृष्टी झळा सोसते. परंतु जेव्हा वळीव येतो तेव्हा तो गारवा घेऊन येतो, तो सुखद पानकळा घेऊन येतो. आणि सुख दुःख याच्याशी तुलना करून मॅडमनी हे जीवन अनुभवांचं आहे असं सुंदर आणि अप्रतिम असं शब्दांकन केलेलं होतं. पुढच्या एका कवितेमध्ये भटकंती या शीर्षकाखाली संसारिका सुशांत जिंतूरकर मॅडम यांनी देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथून लिहिलं आहे. संसारिका सुशांत जिंतूरकर मॅडम लिहित आहेत देऊळगाव राजा.

जिल्हा बुलढाणा येथून भटकंती या शीर्षकाखाली की भटकंती चाललेली प्रत्येकाच्या आयुष्याची जरा विसावा घेतला तरी काळजी उद्याची. भटकंती चाललेली प्रत्येकाच्या आयुष्याची जरा विसावा घेतला तरी काळजी उद्याची. प्रत्येकाला लागलेली ओढ अतूट सुखाची. प्रत्येकाला लागलेली ओढ अतूट सुखाची. भटकंती मनामध्ये अवास्तव आनंदाची. भटकंती मनामध्ये अवास्तव आनंदाची. आणि खरं आहे की प्रत्येकाच्या आयुष्याची भटकंती चालू आहे. जरा जरी विसावा घेतला तरी लगेच उद्याची चिंता सतावते, उद्याची काळजी सतावते. आणि सुखाची जी ओढ आहे ती माणसाच्या मनामध्ये जी आहे ती भटकंती निर्माण करते. सुख म्हणजे काय हे ज्यावेळी आपल्याला कळेल त्यावेळी आपल्या असं लक्षात येईल की सुख ही खूप छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आहे, समाधान हे खूप छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आहे. आपण प्रत्येक क्षणाला सुखी करू शकतो, आपण प्रत्येक क्षणाला आनंदी करू शकतो आणि प्रत्येक क्षणामध्ये आपल्याला समाधानाची अनुभूती होऊ शकते. परंतु जसं की अवास्तव आनंद, अवास्तव अपेक्षा आणि आणखी आणखी आणखी याच्या पाठीमागं धावता धावता सुखच हरवून गेलं आहे. आणखी आणखी याच्या पाठीमागं धावता धावता समाधान हरवून गेलं आहे, जे मिळतच नाही. एक गोष्ट झाली की पुढच्या गोष्टीसाठी धावपळ भटकंती खूप अप्रतिम असे भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या कवितेमध्ये बाबा शीर्षकाखाली अंजली सामंत मॅडम यांनी डहाणू जिल्हा पालघर येथून लिहिले. अंजली सामंत मॅडम लिहित आहेत डहाणू जिल्हा पालघर येथून बाबा या शीर्षकाखाली की बाबा असतो जन्मदाता आयुष्यभर संस्कार करणारा. बाबा असतो जन्मदाता आयुष्यभर संस्कार करणारा. बालपणापासून आधार धाक दरारा तरी बरा. बालपणापासून आधार धाक दरारा तरी बरा. समाजात असतो आदर नात्यात असतो मान. समाजात असतो आदर नात्यात असतो मान. घरातला केंद्रबिंदू घराला असते भान. घरातला केंद्रबिंदू घराला असते भान. तर बाबा जो आधार असतो, बाबा ज्याचा धाक दरारा असतो तरी तो बरा वाटतो. बाबा जो संस्कार करतो आणि बाबा ज्याचा नात्यामध्ये मान सन्मान असतो. तर वडील वडिलांबद्दल खूप कमी लिहिलं गेलं कारण त्याची प्रतिमा जी आहे ती एक करारी स्वभावाचा निष्ठूर भावनाशून्य आणि तो कुटुंबाचं ओझं वाहतोय म्हणजे वेगळं काही करत नाही अशा स्वरूपाची इमेज जी आहे ती निर्माण केलेली आहे. कधीतरी त्या बाबाच्याही मनामध्ये डोकावलं पाहिजे, कधीतरी त्या बाबाच्याही चेहऱ्यावरचे भाव टिपले पाहिजेत. दिवसभर संसाराचा गाडा ओढण्यासाठी अपार कष्ट करून जेव्हा तो घरी येतो तेव्हा त्याची घरामध्ये काय किंमत आहे. खरंच आपण त्याला तेवढा रिस्पेक्ट तेवढा मान सन्मान देतो का जेवढा तो त्या पात्रतेचा आहे. खरंच आपण कधी त्याचं अंतरंग जाणतो का, तो करतोय ते कोणासाठी करतोय, तो जे बोलतोय ते कोणासाठी बोलतोय. त्या सगळ्या बोलण्यामध्ये त्या सगळ्या करण्यामध्ये त्याचा वाटा किती आहे, तो स्वतःसाठी काय करतोय आपण या गोष्टीचा विचार करत नाही. आणि खरंच की आपण आपल्या बाबांचा रिस्पेक्ट केला पाहिजे, आपण आपल्या बाबांचं मन समजलं पाहिजे, आपण आपल्या बाबांना काय हवं काय नको हे दिलं पाहिजे, बाबांशी संवाद ठेवला पाहिजे, बाबांचं ऐकलं पाहिजे. कारण अनुभवाचं गाठोडं त्यांच्यासोबत असतं. अनेक कॉम्प्लिकेटेड गोष्टी असतात, गुंतागुंतीचे विषय असतात आणि त्या विषयाला चुटकीसरशी एका वाक्यामध्ये सोडवणारा म्हणजे बाबा असतो. बऱ्याच वेळा जिथं आपली विचार करण्याची क्षमता संपून जाते आणि जेव्हा आपण सहज बोलता बोलता आपले प्रश्न मांडतो बाबांसमोर तेव्हा ते सहजपणे सुटून जातात, असा तो बाबा. आणि त्या बाबाबद्दल मॅडमनी खूप अप्रतिमरित्या शब्दांकन केलेलं होतं. पुढच्या पण एका कवितेकडे वळू, चारोळ्यांकडे वळूयात, दोन ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत काव्यरसिका या नावाने. सौ रसिका आनंद शाळीग्राम मॅडम यांनी पुणे येथून. सौ
रसिका आनंद शाळीग्राम मॅडम लिहित आहेत पुणे इथून काव्य रसिका या नावाने पहिल्या चारोळीमध्ये सावली शीर्षकाखाली की सख्या तूच माझी सावली तळपणाऱ्या उन्हात सख्या तूच माझी सावली तळपणाऱ्या उन्हात मैत्री आपल्या दोघांची अंतर एका श्वासात मैत्री आपल्या दोघांची अंतर एका श्वासात तर खूप हळवं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. दुसऱ्या चारोळीमध्ये आधार शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की संकटामध्ये असतो देवा तुझा आधार संकटामध्ये असतो देवा तुझा आधार तुझ्या विना मी असते कायम निराधार तुझ्या विना मी असते कायम निराधार. तर अप्रतिम सुंदर भाव भक्तिमय रचना ही चारोळी होती. आणि पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून. ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिले वैशाख वनवा या शीर्षकाखाली की आला वैशाख घेऊनी ग्रीष्म झळा वातावरण झाले तप्त आला वैशाख घेऊनी ग्रीष्म झळा वातावरण झाले तप्त जणू रवी झाला क्रोधित फुल्ली नवी पाने फुले वैशाख वनव्यात फुलली नवी पाने फुले वैशाख वनव्यात आम्रवनी फळांचा राजाही येतो दिमाखात आम्रवनी फळांचा राजाही येतो दिमाखात मोगरा चाफा करतात परिसर सुगंधित मोगरा चाफा करतात परिसर सुगंधित प्रतिकूलतेवर ही करामात शिकवण मिळते भारी या वैशाख वनव्यात प्रतिकूलतेवर ही करामात शिकवण मिळते भारी या वैशाख वनव्यात. आणि खरं आहे की वैशाख वनवा हा आपल्याला शिकवण देत असतो की प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसं जगायचं आणि जे हा जो निसर्ग आहे हा आपल्याला त्याची जाणीव करून देत असतो. कारण ग्रीष्म झळा झेलून गुलमोहर फुलतो ग्रीष्म झळा जो आहे त्या झेलून मोगरा चाफा हा परिसराला सुगंधित करीत असतात. फळांचा राजा जो आहे तो आम्रवणी आंबा जो आहे तो सुद्धा दिमागात असतो. खूप सारी पाने फुले ही वैशाख वनव्यात सुद्धा दिमागात उभ्या असतात त्यांच्यावर ग्रीष्माचा परिणाम होत नाही. आपण सुद्धा प्रतिकूलतेवर मात करायला पाहिजे आणि परिस्थितीला दोष न देता परिस्थितीसोबत लढून आपण आपल्या जीवनाला आनंदी केलं पाहिजे. जसं की आपल्या FM टॅगलाईन आहे की आनंदी रहा आनंद लुटा श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलाससोबत आनंदी रहा आनंद लुटा.

0: नमस्कार, मी मोनाली स्वागत, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशिया बाटो।
1: वेलकम बॅक श्रोते हो,
2: आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये प्रवीण अभ्यंकर सर लिहितात विहगाव तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती हल्ली पालघर। प्रवीण अभ्यंकर सरांनी विहगाव तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती हल्ली पालघर येथून लिहिलंय की प्रगल्भतेच्या वाटेवर नेऊन सोडल्यावर मायनी माझ्या पंख सोडली आणि श्वासही। प्रगल्भतेच्या वाटेवर नेऊन सोडल्यावर मायनी माझ्या पंख सोडली आणि श्वासही, पण थेंब पापणीत उभा राहिला, पण थेंब पापणीत उभा राहिला आणि मायच्या रूपात बोलू लागला खंबीर हो आतून। खचलेला तोही शब्दात जरा अडखळतो की विचारांच्या कुरणात सद्गुणी व्हाव जन्मदात्रीचा जीव। पिल्लात मायनी माझ्या पंख सोडली आणि श्वासही, माझ्यानंतर त्याचंही अस्तित्व उदयास यावं, माझ्यानंतर त्याचंही अस्तित्व उदयास यावं, कदाचित याच पोषणासाठी मायनी माझ्या पंख सोडली आणि श्वासही। उंच भरारीची ऊब देत। तर खूप गहिरासं शब्दांकन या रचनेमध्ये होतं की प्रगल्भतेच्या वाटेवर नेऊन सोडल्यावर मायनी माझ्या पंख सोडली आणि श्वासही। तर माय जी आपल्याला प्रगल्भतेच्या वाटेपर्यंत नेऊन सोडते, खूप अप्रतिम शब्दांकन होतं। पुढच्या कवितेकडे वळूया, ज्यामध्ये स्वप्नजुला या नावाने त्र्यंबक शेणितकर सर लिहितायत इगतपुरी जिल्हा नाशिक येथून। स्वप्नजुला या नावाने त्र्यंबक शेणितकर सरांनी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथून लिहिलंय की चालता चालता पाय अडखळतो माझा, सखे आजही त्या पायवाटेवर मातीचा गंध येतो। क्या बात आहे, चालता चालता पाय अडखळतो माझा, सखे आजही त्या पायवाटेवर मातीचा गंध येतो आणि हळूच छलतो वारा मग, आणि हळूच छलतो वारा मग, येतो अंगावर काटा त्यातून मनास भासतो स्वर्ग मग, तो अंगावर काटा त्यातून मनास भासतो स्वर्ग मग, हरवून जातो मी त्यातच, हरवून जातो मी त्यातच, आभास होतो स्वप्नी मग, आभास होतो स्वप्नी मग, चालता चालता पाय अडखळतो माझा, सखे आजही त्या पायवाटेवर मातीचा गंध येतो, आजही त्या पायवाटेवर मातीचा गंध येतो। क्या बात आहे, खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं की माझा पाय त्या पायवाटेवर आजही अडखळतो आणि त्या पायवाटेवरच्या मातीला हा गंध येतो। खूप अप्रतिम शब्दांकन पुढच्या कवितेमध्ये सौ चित्रा सुधाकर काळे गोतमारे मॅडम लिहितायत महम्मदपूर जिल्हा यवतमाळ येथून। मॅडमनी चंद्रकोर शीर्षकाखाली लिहिलंय की तुझ्या कपाळी शोभते कुंकवाची चंद्रकोर, चेहऱ्यावरची लाली मज दिसे गालावर। तुझ्या कपाळी शोभते कुंकवाची चंद्रकोर, चेहऱ्यावरची लाली मज दिसे गालावर, पैठणीत नक्षीकाम चंद्रकोर साडीवर। वाह, पैठणीत नक्षीकाम चंद्रकोर साडीवर, जशी लाजते नयनी जणू काही सौंदर्यनार, जशी लाजते नयनी जणू काही सौंदर्यनार। तर खूप अप्रतिम शब्दांकन या रचनेमध्ये होतं श्रोते हो, आणि या सुंदर अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये शोभा प्रकाश कोठावदे मॅडम यांनी नवी मुंबई येथून लिहिलंय। जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने, आणि मॅडमनी लिहिलंय की वसुंधरा माझी आई जन्मा आलो ही पुण्याई, जरी जन्मदात्री नसे परी वाटे नवलाई, गीत किती गाऊ बाई प्रदूषण करा कमी, आरोग्याला जपण्याची घ्यावी बालकांनो हमी, प्राणी पक्षी वन्यजीव वृद्धिंगत राण जाई, सुख वास्तू वन्य राही भासे सदा पुरवाई, पाणी वाचवा संदेश वृक्षरोपण आदेश, पाणी वाचवा संदेश, वृक्ष रोपण आदेश, तरुणांनो जागे व्हावे नववर्ष हे विशेष, तरुणांनो जागे व्हावे नववर्ष हे विशेष। खूप अप्रतिम सुंदर सामाजिक संदेश मॅडमच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होता श्रोते हो। आणि रचनेमध्ये वनराई या शीर्षकाखाली सौ मीना उपासनी मॅडम लिहित आहेत पुणे येथून। सौ मीना उपासनी मॅडम यांनी निगडी प्राधिकरण पुणे येथून लिहिले वनराई या शीर्षकाखाली की खूप एकाकी वाटते तेव्हा सात वनराई देते, खूप एकाकी वाटते तेव्हा सात वनराई देते, तरु लतांचे तन्मयतेने डोलणे मनाला सुखावून जाते, तरु लतांचे तन्मयतेने डोलणे मनाला सुखावून जाते, मधुर किलबिलाट पक्ष्यांचा माझा एकटेपणा घालवते, मधुर किलबिलाट पक्ष्यांचा माझा एकटेपणा घालवते, सुगंधाने अनेक सुमनांच्या मन प्रफुल्लित होते, सुगंधाने अनेक सुमनांच्या मन प्रफुल्लित होते, मन प्रफुल्लित होते। आणि निसर्गाची हीच तर किमी असते नाही का, की जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपण निसर्गाच्या सान्निध्यामध्ये रमतो आणि निसर्गाला पाहिल्यानंतर आपण तृप्त होऊन जातो, तो फुलांचा सुगंध आपल्याला एक आनंददायी उल्हास देणारा असतो। खूप अप्रतिम शब्दांकन होतं साक्ष या शीर्षकाखालील पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सौ वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम यांनी वर्षाश्री या नावाने नागपूर येथून लिहिले। सौ वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम लिहित आहेत वर्षाश्री या नावाने नागपूर येथून साक्ष या शीर्षकाखाली की आयुष्याच्या वाटेवरती कोण परका कोण आपला सर्व माझी माणसं असा जीव गुंतला, आयुष्याच्या वाटेवरती कोण परका कोण आपला सर्वच माझी माणसं असा जीव गुंतला, कठीण समय येता कोणी नाही मदतीला, कठीण समय येता कोणी नाही मदतीला, अनुभवाचे बोल हे काळ आहे साक्षीला, अनुभवाचे बोल हे काळ आहे साक्षीला। आणि खरंय की आयुष्याच्या या वाटेवरती आपलं कोण आणि परकं कोण हे जेव्हा आपल्याला कठीण समय येतो तेव्हाच कळतं, नाहीतर मी तुझा आहे म्हणणारे मी तुझ्या सोबत आहे म्हणणारे खूप सारे असतात आणि जेव्हा आपल्याला संकट येतं अडचण येते तेव्हा तेच लोक निघून जातात आणि जे सोबत राहतात ते आपले असतात। खूप अप्रतिम शब्दांकन होतं अक्षय तृतीया या अनुषंगानं जेनेट फिलिप बोर्सिस मॅडम यांनी जेन सृजन या नावाने गोवा येथून लिहिलं आहे। जेनेट फिलिप बोर्सिस मॅडम लिहित आहेत जेन सृजन या नावाने गोवा येथून, साडेतीन मुहूर्तापैकी एक दिन अक्षय तृतीयेचा, साडेतीन मुहूर्तापैकी एक दिन अक्षय तृतीयेचा, अक्षय राहुदे सारी पृथ्वी शुभदिन मांगल्याचा, वाह अक्षय राहुदे सारी पृथ्वी शुभदिन मांगल्याचा, अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर शुभकार्य आरंभ करुणी, अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर शुभकार्य आरंभ करुणी, आरोग्य ज्ञान धनप्राप्तीने, आरोग्य ज्ञान धनप्राप्तीने, अक्षय सुख मिळावे जीवनी, अक्षय सुख मिळावे जीवनी। तर अक्षय तृतीया जो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो, तर या मांगल्याच्या दिनी सारी पृथ्वी अक्षय राहू दे, खूप अप्रतिम सुंदर असे भाव या कवितेमध्ये होते। पुढच्या एका कवितेमध्ये मृणालिनी भनगे मॅडम लिहित आहेत पुणे येथून। मृणालिनी भनगे मॅडम यांनी पुणे येथून लिहिले की नकोच देऊ दोष कुणा विसरू नको ही गोष्ट तू, नकोच देऊ दोष कुणा विसरू नको ही गोष्ट तू, जेव्हा दावशील बोट कुणाकडे तीन बोटे असतील तुझ्याकडे, जेव्हा दावशील बोट कुणाकडे तीन बोटे असतील तुझ्याकडे, कुणाचाही करू नकोस द्वेष, कुणाचाही करू नकोस द्वेष, कर मन तुझेच आधी शुद्ध, कर मन तुझेच आधी शुद्ध, जीवन होईल सुखसमृद्ध, जीवन होईल सुखसमृद्ध, साथ साऱ्यांची मिळेल समृद्ध, साथ साऱ्यांची मिळेल समृद्ध, मिळेल समृद्ध। तर इतरांना दोष न देता आपण स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे हा सुंदर असा संदेश या रचनेमध्ये होता। पुढच्या एका कवितेमध्ये माधुरी सिंदगीकर पोटभागे मॅडम यांनी हुबळी जिल्हा धारवाड येथून लिहिले। माधुरी सिंदगीकर पोटभागे मॅडम लिहित आहेत हुबळी जिल्हा धारवाड येथून। तुझा खळखळ हसरा चेहरा या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की तुझा खळखळ हसरा चेहरा चोरतो आहे माझ्या नजरा, मिरवित आहे तुझा नकरा सुशोभित केसातील तुझा गजरा, वाह तुझा खळखळ हसरा चेहरा चोरतो आहे माझ्या नजरा, मिरवित आहे तुझा नकरा, सुशोभित केसातील तुझा गजरा, बघून तुझा हसरा चेहरा, बघून तुझा हसरा चेहरा, मन घालीत आहे मुजरा, धरीत तुझ्या साडीचा पदरा, धरीत तुझ्या साडीचा पदरा, चांदणी शुक्राची तू बघ जरा या चंद्रा, चांदणी शुक्राची तू बघ जरा या चंद्रा, बघ जरा या चंद्रा। वाह, तर खूप अप्रतिम सुंदर असे भाव या कवितेमध्ये होते की तुझा खळखळणारा हसरा चेहरा माझी नजर चोरतोय। अप्रतिम शब्दांकन होतं पुढच्या कवितेमध्ये विद्या कुंभार मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिलं आहे। विद्या कुंभार मॅडम लिहित आहेत कोल्हापूर येथून गुलमोहर शीर्षकाखाली की गुलमोहर बहरून नयनसुख दे असे देतो, गुलमोहर बहरून नयनसुख असे देतो, जणू दुःख घेऊन सारे प्रसन्नतेच्या गावी नेतो। वाह, गुलमोहर बहरून नयनसुख असे देतो, जणू दुःख घेऊन सारे प्रसन्नतेच्या गावी नेतो, लाल फुलांचा सडा हरवून टाके भान, लाल फुलांचा सडा हरवून टाके भान, उन्हाळ्यातही सर्वांना देतो वृक्ष सावली छान, उन्हाळ्यातही सर्वांना देतो वृक्ष सावली छान, वृक्ष सावली छान। तर गुलमोहर जो उन्हाळ्यात बहरतो, गुलमोहर जो नयन सुख देतो, ग्रीष्माच्या झळा सोसून डौलात उभा असलेला गुलमोहर आपण जागोजागी पाहतो, त्याबद्दलचे अप्रतिम भाव या कवितेमध्ये होते। देवा प्रार्थना तुझला या शीर्षकाखाली एकनाथ डांगे पाटील सरांनी श्रीरामपूर येथून लिहिलं आहे। एकनाथ डांगे पाटील सर लिहित आहेत श्रीरामपूर येथून देवा प्रार्थना तुझला या शीर्षकाखाली की देवा प्रार्थना तुझला एकाग्रपणे अंतर्मुखी, देई आशीर्वाद ठेव सकलांना खूप सुखी, देवा प्रार्थना तुझला एकाग्रपणे अंतर्मुखी, देई आशीर्वाद ठेव सकलांना खूप सुखी, मात्र आधी देई सद्बुद्धी व्हावी आत्मशुद्धी, मात्र आधी देई सद्बुद्धी व्हावी आत्मशुद्धी, बनावे जीवन उज्ज्वल सकल सुखी आनंदी, बनावे जीवन उज्ज्वल सकल सुखी आनंदी, नसावा विसर नामजप ध्यान भजनात, नसावा विसर नामजप ध्यान भजनात, असो सदा सहवास संत सज्जनात, असो सदा सहवास संत सज्जनात। आणि सरांनी शेवटी असं लिहिलंय की प्रत्येक माणूस असो स्नेहप्रिय आदरणीय, क्या बात आहे, प्रत्येक माणूस असो स्नेहप्रिय आदरणीय, नको दुजा भाव असावा जिव्हाळा सविनय, नको तुझा भाव असावा जिव्हाळा सविनय, असावा जिव्हाळा सविनय। वाह वाह, तर देवाला प्रार्थना सरांनी केलेली आहे की प्रत्येक माणूस स्नेहप्रिय असावा आदरणीय असावा असा मनामध्ये भाव निर्माण कर। खूप अप्रतिम सुंदर भाव या अप्रतिम अशा कवितेमध्ये होते। आणि पुढच्या एका आपण दोन चारोळ्यांकडे वळूया ज्यामध्ये सौ रुपाली भूपेंद्र पाठक मॅडम लिहित आहेत शहापूर जिल्हा ठाणे येथून। सौ रुपाली भूपेंद्र पाठक मॅडम यांनी शहापूर जिल्हा ठाणे येथून लिहिले पहिल्या चारोळीमध्ये साथ या शीर्षकाखाली की एक सल कायम माझ्या मनात सतत घर करून राहिली, एक सल कायम माझ्या मनात सतत घर करून राहिली, तो माझ्यासोबत असून देखील, तो माझ्यासोबत असून देखील, तो साथ देईल याची वाट मी पाहिली, तो साथ देईल याची वाट मी पाहिली। वाह वाह, तर मनातली चल की तो सोबत आहे पण तो साथ देत नाही, तो सोबत आहे तो साथ देईल याची मी वाट पाहिली। खूप गहिरा असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं। दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत विरह शीर्षकाखाली की आयुष्याच्या त्या वळणावर मी प्रेमाच्या अथांग सागरात बुडालेली, आयुष्याच्या त्या वळणावर मी प्रेमाच्या अथांग सागरात बुडालेली, त्याने दिलेल्या विरहाच्या दुःखात, त्याने दिलेल्या विरहाच्या दुःखात आयुष्यभर अखंड मी भिजलेली, आयुष्यभर अखंड मी भिजलेली, त्याने दिलेल्या विरहाच्या दुःखात आयुष्यभर अखंड मी भिजलेली। वाह, तर विरहाचे भाव अप्रतिमरित्या या सुंदर अशा चारोळीमध्ये मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते। आणि राजस या नावाने मंगेश राजाराम मोरे सर लिहित आहेत, राजस या नावाने मंगेश राजाराम मोरे सरांनी जालगाव दापोली जिल्हा रत्नागिरी येथून लिहिलंय आणि सरांनी लिहिलंय झाला मुकाबलाना या शीर्षकाखाली झाला मुकाबलाना केव्हाच वादळाशी मी मारल्यान थापा केव्हाच पावसाशी। वाह वाह झाला ना मुकाबला केव्हाच वादळाशी मी मारल्यान थापा केव्हाच पावसाशी एक ओळ साधी न जमली लिहावयाला एक ओळ साधी न जमली लिहावयाला नाती कशी तयांची जुळतात पुस्तकांची। वाह एक ओळ साधी न जमली लिहावयाला नाती कशी तयांची जुळतात पुस्तकांशी डोका उनी मनाशी अंदाज घेतला आपण डोका उनी मनाशी अंदाज घेतला आपण काळोख दाटलेला होता जरा तळाशी काळोख दाटलेला होता जरा तळाशी मी घेतले स्वतःला कोंडून या जगी पण मी घेतले कोंडून स्वतःला या जगी पण भेगाळली कधीची होती भूमी जराशी। वाह मी घेतले कोंडून स्वतःला कोंडून या जगी पण मी घेतले स्वतःला कोंडून या जगी पण भेगाळली कधीची होती भूमी जराशी आणि सर शेवटी असं लिहित आहेत की थांबा वयास आता सांगू नकोस वेडे थांबा वयास आता सांगू नकोस वेडे मृत्यू समोर माझा आहे उभा घराशी थांबा वयास आता सांगू नकोस वेडे मृत्यू समोर माझा आहे उभा घराशी उभा घराशी। वाह वाह वाह तर खूपच अप्रतिम सुंदर झाला मुकाबलाना या शीर्षकाखालील ही सरांची रचना होती आणि श्रोते हो भेटूयात छोट्याशा विश्रांतीनंतर।

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: परिस्थिति शब्द में ही सारा मीनिंग है। पर स्थिति किसी और की स्थिति, वो परिस्थिति है, किसी और की स्थिति है, और ये स्वस्थिति है, ये मेरी स्थिति है। आज हम अनअवेयर, क्योंकि सब ने कहा, हमने भी मान लिया, सब ने कहा जैसी परिस्थिति वैसी स्वस्थिति, और परमात्मा ने आकर सिखाया वो परिस्थिति और ये स्वस्थिति किसकी चॉइस है। टोटली ये टोटली मेरी चॉइस है, और एक बार वो करना शुरू करेंगे तो धीरे धीरे अगली स्टेज आ जाती है कि जैसे स्वस्थिति वैसी परिस्थिति।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा आनंद लुटा, आणि तुम्ही आरजे कैलास सोबत आहात। श्रोते हो, आजच्या शो मधल्या गुज मनीचे या शीर्षकाखालील पुढच्या एका रचनेकडे वळूया, जी आपल्याला पाठवलेली आहे सौ सुरेखा पघारे मॅडम यांनी नाशिकेतून। सौ सुरेखा पघारे मॅडम लिहित आहेत नाशिकेतून, असेही एकदा व्हावे मौनाचे अर्थ कळावे, असेही एकदा व्हावे मौनाचे अर्थ कळावे, शब्दा वाचून संवाद होता निस्वार्थी नाते जुळावे। वाह, शब्दा वाचून संवाद होता निस्वार्थी नाते जुळावे, असेही एकदा व्हावे वेदनांना समजून घ्यावे, डोळ्यामधील आसवांना पापणीने अलगट टिपावे, डोळ्यामधील आसवांना पापणीने अलगट टिपावे, असेही एकदा व्हावे वेदनांना समजून घ्यावे, डोळ्यामधील आसवांना पापणीने अलगट टिपावे, अलगट टिपावे। गुजमणीचे या शीर्षकाखालील खूप अप्रतिम सुंदर मनातली गोज मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती, आणि पुढच्या दोन चार ओळ्यांकडे वळूया। आरती दिनकर मॅडम लिहित आहेत म्हापसा गोवा येथून। आरती दिनकर मॅडम यांनी म्हापसा गोवा येथून लिहिलंय। पहिल्या चारोळीमध्ये हसत राहावं सतत उरातलं दुःख दाबून, हसत राहावं सतत उरातलं दुःख दाबून, हसत राहावं सतत उरातलं दुःख दाबून, हसत राहावं सतत उरातलं दुःख दाबून, आनंदी रहा अश्रू आपले लपवून, आनंदी रहा अश्रू आपले लपवून। वा, तर चारच ओळीमध्ये एक जगण्याचा सुखी आनंदी जीवन जगण्याचं मर्म सांगणारी ही सुंदर अशी चारोळी होती। आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की ओळख नव्हती मनाची मनाला गाठ पडली बोला फुलाला, ओळख नव्हती मनाची मनाला गाठ पडली बोला फुलाला, नी ओळख पटली फुलाची फुलाला, नी ओळख पटली फुलाची फुलाला। तर मनाची मनाला गाठ पडली, खूप अप्रतिम सुंदर भाव यासुद्धा चारोळीमध्ये होते। आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया। भ्रम भाव भ्रम या शीर्षकाखालील सौ दुर्गा देशपांडे मॅडम यांनी नवी मुंबई खारघर येथून लिहिले। भाव भ्रम या शीर्षकाखाली सौ दुर्गा देशपांडे मॅडम लिहितात नवी मुंबई खारघर येथून। ओघळताना आसवे हसली गुपित सांगुनी जरासे, वाह, ओघळताना आसवे हसली गुपित सांगुनी जरासे, भावनांचे भाष्य बदलले, भावनांचे भाष्य बदलले, क्षण क्षण घेऊनी उसासे, भावनांचे भाष्य बदलले क्षण क्षण घेऊनी उसासे, आनंदाच्या प्रांगणी दुःख हास्य एकटे भासे, आनंदाच्या प्रांगणी दुःख हास्य एकटे भासे, शब्द गुंफता अर्थाभोवती, वा, शब्द गुंफता अर्थाभोवती, संदर्भ विरळ आदिसे, संदर्भ विरळ आदिसे, असा हा भावभ्रम। खूप अप्रतिम सुंदर, प्रत्येक शब्द न शब्द बोलका, प्रत्येक शब्द जो आहे तो गहिरा, की ओघळताना आसवे हसली गुपित सांगुनी जरासे, भावनांचे भाष्य बदलले क्षणक्षण घेऊन उसासे, आनंदाच्या प्रांगणी दुःख हास्ये एकटे भासे। वाह, आणि शेवटी लिहिलंय की शब्द गुंफता अर्थाभोवती, शब्द कुठं गुंफलाय तर शब्द गुंफता अर्थाभोवती, संदर्भ विरळ आदिसे, तर एक विरळ असा संदर्भ या रचनेमध्ये होता. आणि यासोबतच पुढच्या एका रचनेकडे वळूया जी आपल्याला पाठवलेली आहे अमृता कुमठेकर मॅडम यांनी डब्लिन आयर्लंड येथून. अमृता कुमठेकर मॅडम लिहित आहेत डब्लिन आयर्लंड येथून कधी कधी या शीर्षकाखाली की कधी कधी सुरांमध्ये शोध मला. क्या बात आहे. कधी कधी सुरांमध्ये शोध मला तालांच्या लईत हरवलेलं माझं अस्तित्व सापडेल कदाचित. कधी कधी सुरांमध्ये शोध मला तालांच्या लईत हरवलेलं माझं अस्तित्व सापडेल कदाचित. बासरीच्या शांत स्वरात आपण न बोललेले शब्द अलगद उमलतील. बासरीच्या शांत स्वरात आपण न बोललेले शब्द अलगद उमलतील. कधी कधी चंद्र ताऱ्यांमध्ये शोध मला. कधी कधी चंद्र ताऱ्यांमध्ये शोध मला नक्षत्रांच्या गर्दीत. नक्षत्रांच्या गर्दीत एक तारा आपलाही आहे असं समजून क्या बात आहे. कधी कधी चंद्र ताऱ्यांमध्ये शोध मला नक्षत्रांच्या गर्दीत एक तारा आपलाही आहे असं समजून त्या अबोल क्षणांना थोडंसं बोलकं कर जरा. त्या अबोल क्षणांना थोडंसं बोलकं कर जरा. थोडंसं बोलकं कर जरा. क्या बात आहे. क्या बात आहे. कधी कधी या शीर्षकाखाली खूप अप्रतिम शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं की तू मला सुरांमध्ये कधी कधी शोध तालांच्या लईत हरवलेलं माझं अस्तित्व कदाचित तुला सापडेल. बासरीचा शांत स्वर जेव्हा तुझ्या कानी पडेल तेव्हा त्या स्वरांमध्ये आपण न बोललेले शब्द सुद्धा तुला उमलतील. ती बासरीची धून आपले न बोललेले शब्द आणि आपल्या मनातल्या भावना या समजून सांगतील. आणि नक्षत्र कधी कधी चंद्र ताऱ्यामध्ये सुद्धा शोध मला. नक्षत्राच्या गर्दीत एक तारा आपलाच आहे असं समजून. कारण जर का त्याचा शोध घेतला तर अबोल क्षणांना सुद्धा बोलकं करता येईल. खूप अप्रतिम भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो. आणि पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया. सौ अश्विनी गणेश बांदककर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिले. सौ अश्विनी गणेश बांदककर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून माहेर या शीर्षकाखाली की माऊलीच्या कुशीत स्वर्ग लेकीचं. माऊलीच्या आठवणीत माहेर लेकीचं. वाह. माऊलीच्या कुशीत स्वर्ग लेकीचं. माऊलीच्या आठवणीत माहेर लेकीचं. माहेरचं अंगण आपुलकीचं आलिंगण पुसून जाते सासरच्या वेदनांचे व्रण. माहेरचं अंगण आपुलकीचं आलिंगण पुसून जाते सासरच्या वेदनांचे व्रण. माहेरच्या गर्भात मायबापाचे अधिष्ठान. वा. माहेरच्या गर्भात मायबापांचे अधिष्ठान. भाऊराया बोलवितो जपतो प्रेमाचे औक्षण. इह जन्मी स्वर्ग यासी म्हणावे माहेर. क्या बात आहे. इह जन्मी स्वर्ग यासी म्हणावे माहेर. अखेरच्या श्वासातही लागते जीवास ती काहूर. इह जन्मी स्वर्ग यासी म्हणावे माहेर. अखेरच्या श्वासातही लागते जीवास ती काहूर. जीवास ती काहूर असं हे माहेर की इह जन्मीचा जणू काही तो स्वर्ग. आणि माहेर हा प्रत्येक महिलांचा एक हळवा कप्पा असतो. जिथं आपण गेल्यानंतर तिथं आपले आई वडील भाऊ वहिनी आणि संपूर्ण गोकुळ जणू काही आहे त्याची अनुभूती आपल्याला होत असते. माहेर म्हणजे हक्काचं विसाव्याचं ठिकाण असतं. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन माहेरबद्दल मॅडमनी केलेलं होतं श्रोते हो. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ स्वप्ना प्रशांत जगदळे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. सौ स्वप्ना प्रशांत जगदळे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय मजबूत स्तंभ या शीर्षकाखाली की कुटुंबाचा मुख्य कणा नारी घराचा आहे स्तंभ मजबूत. कुटुंबाचा मुख्य कणा नारी घराचा आहे स्तंभ मजबूत. प्रेम आणि वात्सल्याची मूर्ती जणू काही भासे देवदूत. वाह. प्रेम आणि वात्सल्याची मूर्ती जणू काही भासे देवदूत. घर समाज सगळं काही सांभाळते मोठ्या आनंदाने. घर समाज सगळं काही सांभाळते मोठ्या आनंदाने, फक्त एकच दिवस नसे तिचा, सगळेच साजरे करा श्रद्धेने, फक्त एकच दिवस नसे तिचा, सगळेच साजरे करा श्रद्धेने। तर नारी ही मजबूत स्तंभ असते, ती कुटुंबाचा कणा असते आणि ते घर सांभाळते, ती प्रेम वात्सल्याची मूर्ती असते। खूप अप्रतिम सुंदर भाव या कवितेमध्ये होते। पुढच्या एका मोगरा या शीर्षकाखालील कवितेकडे वळूया, जी रचना आपल्याला पाठवलेली आहे जयकर या नावाने विजयकुमार शिंदे सरांनी कराड येथून। जयकर या नावाने विजयकुमार शिंदे सर लिहित आहेत कराड येथून मोगरा शीर्षकाखाली, की तिला देण्यासाठी आणलेला मोगरा तिच्या भेटी आधीच बहरला। तिला देण्यासाठी आणलेला मोगरा तिच्या भेटी आधीच बहरला, कदाचित तिच्याच ओढीने तो हळूच नाही ना फुलला। कदाचित तिच्याच ओढीने तो हळूच नाही ना फुलला, नसेल राहिला मोगरा फक्त एक फूल, नसेल राहिला मोगरा फक्त एक फूल, तो बनलाय आता माझ्या प्रेमाचा दूत, तो बनलाय आता माझ्या प्रेमाचा दूत। केसात जेव्हा तिच्या माळला जाईल, केसात जेव्हा तिच्या माळला जाईल, माझं तिचं मनही जणू गुंफलं जाईल, माझं तिचं मनही जणू गुंफलं जाईल, असा हा मोगरा जो तिच्या भेटी आधी बहरलेला आहे। तर मोगऱ्याबद्दल आणि प्रेमाबद्दल, भेटीबद्दल, त्या भेटीच्या आतुरतेबद्दल आणि भेटीनंतर गुंफल्या जाणाऱ्या मनाबद्दल खूप अप्रतिम भाव सरांच्या या रचनेमध्ये होते। आणि पुढच्या एका कवितेमध्ये राजू सुर्वे सर लिहित आहेत गुहागर जिल्हा रत्नागिरी येथून। राजू सुर्वे सरांनी तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी येथून लिहिले, तुला मी माफ केले मला तू माफ कर, तुला मी माफ केले मला तू माफ कर, मनाच्या कोपऱ्याला तुझ्यात साफ कर, तुझी उरणार नाही चिमूटभर राख पण, तुझी उरणार नाही चिमूटभर राख पण, अमानुष मीपणाची मनुष्या वाफ कर। वा, तुझी उरणार नाही चिमूटभर राख पण, अमानुष मीपणाची मनुष्या वाफ कर, नको ते वाद करणे नको छळवाद हे, नको ते वाद करणे नको छळवाद हे, खरे खोटेपणाचा खरा इन्साफ कर, नको ते वाद करणे नको छळवाद हे, खरे खोटेपणाचा खरा इन्साफ कर, खरा इन्साफ कर, तुला मी माफ केले मला तू माफ कर, मनाच्या कोपऱ्याला तुझ्या तू साफ कर, मनाच्या कोपऱ्याला तुझ्या तू साफ कर। क्या बात आहे, क्या बात आहे श्रोते हो, आपण पाहिलं की शब्दांमध्ये किती ताकद असते नाही का, की एकमेकांना माफ कर हे सांगत असताना जे शब्दप्रयोग केले गेलेले आहेत, त्या शब्दप्रयोगामधली जर आपण त्याचे भाव पाहिले तर त्याच्यामध्ये मी तुला माफ केले आणि तू मला माफ कर, मनाच्या कोपऱ्याला तू साफ कर, जी गोष्ट आपण नेमकी करत नाही, आपण अपेक्षा इतरांकडून करतो, तर तू तुझ्या मनाचा आधी कोपरा साफ कर। आणि तू जर तुझ्या मनाचा कोपरा साफ केला तर निश्चितपणे तुला आनंद मिळेल, याबद्दलचे भाव सरांच्या या रचनेमध्ये होते। आणि खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं। आणि पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया, आणि राधाकृष्ण या शीर्षकाखालील सुंदर अशा कवितेमध्ये पूनम अनिल पाटील मॅडम लिहित आहेत जळगाव येथून। मॅडमनी लिहिलं आहे की राधाकृष्णाच्या प्रेमात कृष्ण राधेच्या प्रेमात, राधाकृष्णाच्या प्रेमात कृष्ण राधेच्या प्रेमात, प्रेम फुलले मनात प्रेम असे जगतात, राधाकृष्णाच्या प्रेमात कृष्ण राधेच्या प्रेमात, प्रेम फुलले मनात प्रेम असे जगतात, जीव दोघांचे गुंतले एकरूप देह झाले, जीव दोघांचे गुंतले एकरूप देह झाले, प्रेम अमर झाले राधाकृष्ण एक झाले, प्रेम अमर झाले राधाकृष्ण एक झाले, देई प्रेम शिकवण राधाकृष्णाचे जीवन, राधाकृष्ण रूपमणी प्रेम तयांचे महान, देई प्रेम शिकवण राधाकृष्णाचे जीवन, राधा कृष्ण रूपमणी प्रेम तयांचे महान आणि शेवटी मॅडमनी लिहिलंय की कलयुग आहे आता राधा कृष्ण नाम साधे, कलयुग आहे आता राधा कृष्ण नाम साधे, अहो भेटाया कृष्णाला तुम्ही जपा राधे राधे, अहो भेटाया कृष्णाला तुम्ही जपा राधे राधे, राधा कृष्णाच्या प्रेमात कृष्ण राधेच्या प्रेमात प्रेम फुलले मनात प्रेम असे जगतात राधा कृष्ण। या शीर्षकाखालील खूप अप्रतिम सुंदर भाव असणारी अतिशय भक्तिमय अशी रचना आणि प्रेम राधाकृष्णाचं प्रेम आणि त्या दोघांचा एकरूप झालेला देह अमर झालेले प्रेम याबद्दलचे अप्रतिम असे भाव मॅडमच्या या सुंदर अशा कवितेमध्ये होते। आणि पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये सौसुल्भा गोगरकर मॅडम यांनी अमरावती येथून लिहिलंय। सौसुल्भा गोगरकर मॅडम लिहित आहेत अमरावती येथून विरह या शीर्षकाखाली, तुझ्या माझ्या प्रेमाला काय नाव देऊ सांग, तुझ्या माझ्या प्रेमाला काय नाव देऊ सांग, विरहात तुझ्या माझी आसवांची सरेना रांग। वाह, तुझ्या माझ्या प्रेमाला काय नाव देऊ सांग, विरहात तुझ्या माझी आसवांची सरेना रांग, चंद्र नको तारका नको, नको तुझ्या विना गजरा। क्या बात है, चंद्र नको तारका नको, नको तुझ्या विना गजरा, विरहामुळे हळव्या मनाने कशा चुकवाव्या नजरा, विरहामुळे हळव्या मनाने कशा चुकवाव्या नजरा, कशा चुकवाव्या नजरा, तुझ्या माझ्या प्रेमाला काय नाव देऊ सांग। वाह वाह, तर विरहाचे भाव मांडणारी खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन असलेली मॅडमची ही रचना होती श्रोते हो। आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलाससोबत। आनंदी रहा, आनंद लुटा।

0: नमस्कार दोस्तों, मैं हूं शोभ सरस्व, आपका अपना डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट, और आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: श्रोते हो, अपन मागील शो साठी आणि या रविवारच्या शो साठी सुद्धा विषयाचं बंधन दिलेलं नव्हतं आणि आपल्याला ज्या काही रचना येतील त्या आपण सिरियल प्रमाणे सादर करण्याचं तुम्हाला सांगितलेलं होतं। तर खूप साऱ्या रचना आल्या आणि उपक्रम हा कवितांचा होता, 8 ओळींच्या कवितांचा। त्यामुळं 8 ओळींच्या कविता, त्याचं सादरीकरण आणि त्यातील भाव मांडण्याचा, जे तुमच्या मनातले भाव आहेत, साहित्यिक मान्यवरांच्या ज्यांनी रचना पाठवलेल्या होत्या, तर त्या आम्ही प्रयत्न केला। आणखी खूप साऱ्या रचना शिल्लक आहेत, परंतु आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्याला वेळेचं बंधन असतं, आपल्याला शो हा वेळेमध्ये पूर्ण करावा लागतो। त्यामुळे तुमच्याशी गप्पा मारण्याची, तुमच्या सुंदर सुंदर रचना सादर करण्याची इच्छा असूनसुद्धा मला वेळेच्या बंधनामुळं आजच्या शोपुरती तुमची रजा घ्यावी लागते। हो, परंतु आजच्या शोपुरती जरी मी तुमची रजा घेतली तरी मी तुम्हाला भेटायला पुन्हा येईन पुढच्या रविवारी दुपारी ठीक 2 वाजता सुंदर सुंदर कविता आणि चारोळ्या घेऊन, ज्या आपल्या जगभरातल्या साहित्यिक मान्यवरांनी आपल्या शोसाठी पाठवलेल्या आहेत। तर पुढच्या रविवारी नक्की भेटूया दुपारी 2 वाजता। तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा, आणि मला म्हणजे आरजे कैलासला आजच्या शोपुरती रजा द्या।

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा।
1: मनन से मनोबल तक, आस्था से अस्तित्व तक, पुणेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियां बांटो।

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत.
3: दादी भोळी माझी आई, सुखाची तू सावली.
0: या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: मित्रांशिवाय आयुष्य पूर्णच हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां ऐसा यार आला.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप थिरकतं.
3: I am a disco dancer.
0: त्याच सोबत
4: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
5: कोण दिसा मेले की चला रे बटुनिया.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
6: पहला नशा पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा आनंद.

नमस्कार मित्र हो, मी शुभांगी हजर आहे आपल्या सेवेत आपल्याच कार्यक्रमाच्या माध्यमाने ज्याचं नाव आहे रंग नवे। मित्रांनो, आज आहे 31 मे, म्हणजे वर्ल्ड नो टोबॅको डे। म्हणून वाटलं आज जरा बिंदास होऊन बोलावं टोबॅकोवरती, म्हणजेच तंबाखूवरती। तसं माणूस प्राणी हा सर्व प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे सांगतो, मानतो, त्याला स्वतःच्या बुद्धीचा खूप अभिमान आहे। पण आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की त्यांनी कुठल्या गोष्टी खाव्यात आणि काय नाही खावं हे त्याला कळत नाही। आज मीडियाद्वारे ज्ञान आणि विज्ञानाचा व्यापक प्रचार असूनही बरेच लोक बीडी, सिगरेट, तंबाखूचा सतत वापर करतायत। मित्रांनो, हे एक निर्विवाद सत्य आहे की तंबाखू हळूहळू काम करणारा विष आहे आणि जीवनासाठी आरोग्यासाठी धोकादायकही आहे, आहे ना? जर तुम्हीही याचं सेवन करताय तर ते का नाही केलं पाहिजे हे समजून घ्या। आणि जर आपण हे घेत नसाल तर जे आपल्या आजूबाजूचे खातात ना, त्यांना नक्कीच समजून सांगा। त्यांना प्रेमाने सांगा की हे एक विष आहे। तुम्हाला माहिती आहे, साप चावल्याने वर्षभरात 10,000 लोक मरतात असा अंदाज आहे। तंबाखूच्या वापराने मृत्यूची संख्या 42 लाख आहे आणि असे असूनही प्रत्येकाला सापाची भीती वाटते। पण तंबाखू खाणाऱ्या नशेत असलेले लोक तंबाखूपासून घाबरत नाहीत। तंबाखू चघळले किंवा तोंडात धूम्रपान केले तरी ते जीवनासाठी अत्यंत धोकादायक आहे। मित्रांनो, ही एक वाईट सवय आहे। तुम्ही ह्या वाईटाला वाईट समजा। हा एक वैज्ञानिक आणि सामान्य सत्य आहे की तंबाखू हे विष आहे आणि विविध रोगांचे सुद्धा कारण हेच आहे। हो, हे सत्य आहे मित्रांनो। जोपर्यंत वाईट गोष्टी मनातल्या जात नाहीत तोपर्यंत प्रॅक्टिकली मनुष्य त्यास सामोरे जाऊ शकत नाही। शरीरावर त्याचा धोकादायक प्रभाव फक्त तेव्हाच जाणू शकतो जेव्हा तो जीवावर गंभीर रोग म्हणून परिणाम करतो आणि तेव्हा वेळ निघून गेलेली असते। तसं आधीही त्याचे चिन्ह दिसतात बर का? मित्रांनो, व्यसनाधीन व्यक्तीचा चेहऱ्यातील तीक्ष्णपणा अदृश्य होणे, वृद्धावस्थेचे लक्षण चेहऱ्यावर सौंदर्य अदृश्य होणे आणि तोंडाचा वास येणे, घाणीचे संक्रमण त्याचा थेट अनुभव येऊ शकतो। तंबाखूमधील प्राणघातक विषारी पदार्थांच्या परिणामामुळे तंबाखूचे सेवन करणाऱ्यास कॅन्सर, हृदयविकाराचा झटका, अर्धांगवायू, गँग्रीन, बीपी, अशक्तपणा असे अनेक आजार होऊ शकतात। हो, त्याने मेंदूची क्षमताही क्षीण होत जाते। मित्रांनो, ठणठणीत राहायला आवडेल का असं आजार घेऊन जगायला आवडेल? चिडचिडेपणा, झोप न येणे अनेक गोष्टी होतात आणि निराशेच्या निषिद्ध परिणामामुळे व्यक्तिमत्व विकृत होतं, पर्सनॅलिटी संपून जाते। तंबाखूचे व्यसन हे दारिद्र्याचे मुख्य कारण आहे। तुम्हाला माहिती आहे का की तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन जगभरात दरवर्षी सुमारे 5 अब्ज डॉलर्स होते? तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांच्या उपचारावर आरोग्य सेवांमध्ये प्रतिवर्ष सुमारे 100 अब्ज डॉलर्स खर्च होतो। म्हणजे विकत घेण्याचा खर्च वेगळा, परत उपचाराचा एवढा खर्च वेगळा। तशी ही माहिती संपूर्ण जगाच्या संदर्भात सामान्य माहिती आहे, परंतु एखाद्या व्यक्तीच्या खिशात एक ओझे म्हणून ते पाहणे, त्याचे वजन जास्त असेल,
हे स्पष्ट होईल. बघा, ज्या व्यक्तीने तंबाखू, बीडी किंवा धूम्रपान करण्यासाठी दिवसाला कमीत कमी 10 जरी खर्च केले, 10 रुपये जरी खर्च केले, त्या व्यक्तीचा मासिक खर्च 300 रुपये आणि वर्षाचा खर्च 3600 रुपये आहे. जर ही रक्कम बचत झाली आणि बँकेत जमा होत गेली तर जीवनात 40 लाख रुपयापर्यंत रक्कम जमा कराल. चला तर मित्रांनो, ह्या विषयाला आपण परत या विषयावरती बोलू एक छोटासा ब्रेक नंतर. तोपर्यंत तुम्ही ऐका हे सुंदर गीत.

0: नमस्कार, आप उन्हें कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार, मी शुभांगी, आपण भेटत आहोत परत एक छोटाशा ब्रेक नंतर आणि आपण बोलत होतो तंबाखूवरती। हा व्यसन मित्रांनो, योग्य मार्गदर्शन नसल्याने हे सवय लागतात। आपली पर्सनॅलिटी चांगली होईल असं सांगणाऱ्या चुकीचा सहवासात आपल्याला सवय लागते, मग काय हळूहळू व्यसनी बनतो। करणाऱ्याला याची जाणीव नसते आणि जेव्हा त्याला त्याची जाणीव होते की हे एक प्राणघातक दुष्कर्म किंवा सवय आहे, तेव्हा तो स्वतःला या घाणेरड्या सवयीबद्दल असहाय्य मानतो आणि सोडण्यास इतका असमर्थ ठरतो। मित्रांनो, बरेच लोक ह्या भ्रमात असतात की यामुळे तणाव कमी होतो किंवा वेळ घालवण्यासाठी मग नाहीतर याने आराम मिळेल ह्या समजुतीने ते व्यसन करतात, पण असं अजिबात नाही। समस्या आज सर्वांना आहे। समस्या सोडवण्यासाठी या व्यसनाच्या नवीन समस्येत कुणीही अडकू नये। तुम्ही ऐकताय ना मित्रांनो, कधीकधी तर एकटेपणा हेही त्याला कारण ठरतं। व्यसनाधीन होण्यास म्हणतात व्यक्ती सुखी होऊन सालांशी आपण जगू शकतो, तसेच दुःखातही आशेची धोरणं बांधून आपण कित्येक वर्ष जगू शकतो, पण एकटेपणात बोर झालेल्या व्यक्तीला एक दिवस एक महिन्यासारखा वाटतो आणि या एकटेपणाला आपण व्यसनाची साथ देतो। मित्रांनो, असं करू नका, हे एकटेपणाचं कारण आहे। चांगले चिंतन करता येत नाही, मग ते शिका। सांगा स्वतःला की मी माझ्या संगतीत खुश राहू शकतो। विचारा स्वतःला की मी स्वतः इतका बोर आहे का, की मी स्वतः सोबत खुश किंवा चांगल्या पद्धतीने नाही का जगू शकत। तर नक्कीच तुमचं मन म्हणेल, हो मी बोर नाही पण उत्स्फूर्त पर्सनॅलिटी आहे। मग बघा, कितीही तुमचा वेळ जातो आनंदात ते तुम्हाला करणारच नाही। धूम्रपान करणाऱ्या दुसऱ्यांनाही सिनेमा, संस्कृती आणि स्वभावाच्या प्रभावाखाली धूम्रपानाची सवय लागतात। नामवंत ॲक्ट्रेसची आकर्षक विज्ञापनं दाखवून ते आपल्याला फसवतात आणि आपल्याला ते कळतं जेव्हा जीवनात आपण व्यसनामुळे खूप काही गमवून बसतो ना तेव्हा। अहो, असेही काही अभिनेता आहेत ना ज्यांनी करोडो रुपयांना नकार दिला हे विज्ञापन करण्यासाठी। तुम्ही तशाच अभिनेत्यांचा आदर्श घ्या। शरीर हे सगळ्यात मोठं धन आहे बरं का। बऱ्याच लोकांना याची जाणीव होते की त्यांना एक वाईट सवय झाली आहे, परंतु तरीही सक्तीची भावना करून त्यापासून मुक्त होत नाहीत आणि बरेच तरुण यातून आत मुक्त होतायत सुद्धा। मित्रांनो, जर एखादा धूम्रपानग्रस्त असेल तर त्यापासून स्वतःला मोकळे करायचे असेल तर ते मुळीच कठीण नाही। फक्त आणि फक्त ठराव आवश्यक आहे, म्हणजेच एक पॉवरफुल संकल्प, दृढ संकल्प, आणि त्याला त्वरित काढून टाकता येतं। अशी अनेक उदाहरणं थेट पाहिली गेलेली आहेत की सद्भावना येताच वारंवार धूम्रपान करणाऱ्यांनी एका क्षणात ते सोडून दिलं। चला तर एक छोटीशी विश्रांती घेऊ आणि ऐकू एक सुंदरशी गोष्ट विश्रांतीनंतर व्यसनावरती।

नमस्कार मित्रांनो, मी शुभांगी. आपण ऐकत आहोत आपला कार्यक्रम रंग नवे. आजचा विषय तंबाखू. आता आपण ऐकणार आहोत की तंबाखू सोडायचं कसं. एक छोटीशी गोष्ट सांगते. एकदा एक व्यक्ती एका संत महात्म्याकडे गेला. तो व्यक्ती त्रासलेल्या आवाजात महात्माजींना म्हणाला, मी खूप त्रासलोय या व्यसनाला, पण हे व्यसन सुटतच नाही, काय करू. महात्माजींनी शांतपणे ऐकून घेतला. मग त्याला ते म्हणाले, तू उद्या सकाळी ये, मी त्यावर तुला छानसा उपाय सांगेल. आणि तो व्यक्ती निघून गेला. दुसऱ्या दिवशीची त्याला वाट पाहत होता. दुसऱ्या दिवशी तो परत आला, पण महात्माजी ठरलेल्या स्थानी भेटले नाहीत. विचारत विचारत तो महात्माजींच्या बागेत गेला. तिथे त्यांनी जे पाहिलं त्यावर तो खूप हसू लागला. त्यांनी पाहिलं की महात्माजी एका झाडाला घट्ट पकडून होते आणि ओरडत होते जोरजोरात की हे बघ झाड, तू मला सोड, तू मला सोड. यावर तो व्यक्ती जवळ जाऊन महात्माजींना म्हणाला, महात्माजी, झाडाने तुम्हाला नाही पकडलं, पण आपण या झाडाला पकडलंय. आपणच ती मिठी सोडावी. आणि तो परत हसायला लागला. हे पाहून महात्माजी म्हणाले, मला हेच तर सांगायचं होतं की व्यसनांनी तुम्हाला नाही पकडलं, परंतु आपणच व्यसनांना घट्ट पकडलंय आणि आपणच त्याला सहर्ष मनापासून विदाय द्यावी, सोडून द्यावं. बरोबर ना मित्रांनो, हेच घडतंय ना आज. मित्रांनो बघा, काही लोकांचा हा भ्रम आहे की अनेक वर्षांची ही सवय सोडल्यानंतर आता ते सोडल्यास आयुष्यावर आणि आरोग्यावर त्याचा काही विपरीत परिणाम होईल, परंतु हे वास्तव्य नाही. सत्य तर हे आहे की जब जागो तब सवेरा. हो, जेव्हा जागाल तेव्हा सकाळ. खरं तर हे आहे, ज्या दिवशी एखादी व्यक्ती ही सवय सोडते त्याच दिवसापासून त्यांच्या दुष्परिणामापासून तो मुक्त होतो. हो, काही दिवस त्याला हे विचित्र वाटेल की शरीरावर त्याचा कोणताही विपरीत परिणाम होत नाही. अशा वेळेस मित्रांनो एक करा, दररोज उठल्याबरोबर एक चित्र पहा, ते म्हणजे मी खूप खुश आहे आणि माझे दात चमकत आहेत, मी संपूर्ण स्वस्थ आहे, असं सुंदर चित्र बघा. मग बघा सगळंच बदलून जाईल. मित्रांनो, आपण देवी देवतांच्या मूर्तीवर जेव्हा मंदिरात जातो ना, देवी देवतांच्या मूर्तीवर साधं कांदा लसूणही चढवत नाही, नैवेद्यात वापरत नाही, मग का आपण आपला दैवत्व म्हणजे शरीर रूपी आपले जे मंदिर आहे त्यात व्यसन रूपी अछूत वस्तू, अस्पृश्य, ज्याला स्पर्श करत नाही असं वस्तू चढवायचं. मित्रांनो, जे काही आता आपण ऐकलत ना, त्याला कंटाळवाण्या भाषणासारखं ऐकून सोडून न देता पेटवा ना जरा धाडसाचा आत्मविश्वासाचा दिवा. कधी ऐकलं का हो की एखाद्या जनावराने कंटाळून आत्महत्या केली, व्यसन केले, मग आपण बुद्धिजीवी लोक होऊन जरा धाडसपणा करायलाच हवा ना. शेवटी सांगते, सोडा हे सगळं आणि आपल्या तना मनाची कांती वाढवा. कराल ना नक्की? ह्या शुभ आशेने मी शुभांगी इथे विश्रांती घेते. भेटूया परत नवीन विषयावर. धन्यवाद.

पुण्याचा आवाज तुमच्या हृदयाचा साते। पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.